तो देव ठाई पड़े ना तरी ये मयात ना चुके ना ब्रह्मांड नायक जो जो वेना हे बरे नवे जेणे संसारी घातले आवघे ब्रह्मांड निर्माण केले त्यासी नाही ओळखिली तोची पतित म्हणोनी देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे जो जाणील भगवंत तया नाव बोलीजे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी चळे ना ढळे ना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची जाणीजे महानुभाव संत साधू जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्ट सांगे ज्यांचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू जाणीजे परमात्मा निर्गुण त्यासीच म्हणावे ज्ञान त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही पोट भरण्याकारणे नाना विद्या अभ्यास करणे

त्यासी ज्ञान म्हणती तरी तेणी सार्थक नव्हे. समर्थ सांगतायत की ब्रह्मांड नायकाला जर ओळखता आलं नाही तर ते बरं नव्हे. ज्याने आपल्याला या संसारात घातलंय, ज्याने अवघं ब्रह्मांड निर्माण केलंय, त्या परमात्म्यास जो ओळखत नाही तो पतित समजावा. म्हणून देव कोणता ते ओळखून जर आपल्या नरदेहाचं सार्थक आपण केलं आणि आपल्याला समजा ते कळत नसेल तर सत्संग धरावा, म्हणजे ते कळून येईल. जो भगवंताला जाणतो, शाश्वत अशाश्वताचा ज्याला निवाडा करता येतो, त्याला संत असं म्हणतात. खरा देव कधी पालटत नाही, आपल्या स्थानावरून कधी हलत नाही, आणि ज्याचा अंतःकरणापासून भाव असतो तो महानुभाव संत साधू आहे असं जाणावं. लोकांमध्ये वावरतो पण गोष्टी मात्र जगावेगळ्या सांगतो, त्याच्या अंतरात आत्मज्ञान सदैव जागृत असते तो साधू. निर्गुण परमात्म्यास तद्रूप होऊन जाणणं, त्याच्याशी ऐक्य होणं, त्याला ज्ञान म्हणावं. आणि याखेरीज जे सर्व काही आहे ते अज्ञानच. उदर भरण्यासाठी नाना विद्यांचा अभ्यास करणं यालाही ज्ञान म्हणतात. परंतु त्याने मनुष्य जन्माचं सार्थक होत नाही.

देव ओळखावा एक तेची ज्ञान ते सार्थक येर आवघेची निरार्थक पोटविद्या जन्मवरी पोट भरिले देहाचे संरक्षण केले पुढे अवघेची व्यर्थ गेली अंतकाळी येव पोट भराव्याची विद्या तयेसी म्हणू नये सद्विद्या सर्व व्यापक वस्तू सद्या पाविजे ते ज्ञान ऐसे जयापासी ज्ञान तोची जाणावा सज्जन तयापासी समाधान पुसिले पाहिजे अज्ञान असं भेटता अज्ञान तेथे कैचे सापडेल ज्ञान करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे रोग्यापासी रोगी गेला तेथे कैचे आरोग्य त्याला निर्बळापासी निर्बळाला पाठी कैचे समर्थ सांगतायत की ज्या योगे एका देवाचा साक्षात्कार होतो तेच खरं ज्ञान असतं आणि त्यानंच सार्थक होतं बाकीच्या सर्व पोट भरण्याच्या विद्या निरर्थकच असतात जन्मभर पोट भरण्यासाठी कष्ट केलं देहाचं संरक्षण केलं पण अंतकाळी ते सर्व व्यर्थच केलं तर म्हणून पोट भरायची विद्या जी विद्या तिला सद्विद्या म्हणू नये त्या योगी सर्व व्यापक वस्तूची तत्काळ प्राप्ती होते सॉरी चा योगे असं म्हणायचं होतं मला चा योगे सर्व व्यापक वस्तूची तत्काळ प्राप्ती होते तेच खरं ज्ञान होय असं ज्ञान ज्याच्याजवळ असतं तोच संत जाणावा आणि त्यालाच समाधान मिळवण्याचा मार्ग विचारावा एक अज्ञानी माणूस दुसऱ्या अज्ञानी माणसाजवळ गेला तर मात्र त्याला तिथे ज्ञानाची प्राप्ती कशी होणार एका दैवहीन माणसाला त्याचप्रमाणे दुसऱ्या दैवहीन माणसाचं दर्शन झालं तर त्यांचं भाग्य कसं उदयाला येणार एका रोग्यापाशी दुसरा रोगी गेला तर त्याला आरोग्याची प्राप्ती कशी होईल किंवा निर्बलाकडूनच निर्बलाला मदत कशी मिळणार समर्थांच्या या प्रश्नांचा या ओव्यांमध्ये विचार करण्यासारखा आहे

पिशाच्यापाशी पिशाच्य गेले तिथे कोण सार्थक झाले, उन्मत्तास उन्मत्त भेटले त्यास उमजवी कवणो, भिकाऱ्यापासी मागता भिक्षा दीक्षाहीना पासी दीक्षा, उजेड पाहता कृष्ण पक्षा पाविजे कैसा, अबद्धापासी गेला अबद्ध तो कैसेनी होईल सुबद्ध, बद्धास भेटता बद्ध सिद्ध नव्हे, देहापासी गेला देही तो कैसेनी होईल विदेही, म्हणोनी ज्ञात्या वाचून नाही ज्ञानमार्ग, या कारणे ज्ञाता

पहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारा सार विचारे जीवा, मोक्ष प्राप्त। समर्थ सांगतायत की जी गोष्ट ज्याच्याजवळ नाही, अर्थातच पिशाच्यापाशी पिशाच्छ गेलं असं एक उदाहरणादाखल ते सांगतायत। भिकाऱ्यापाशी भिक्षा मागितली तर त्याचा काय लाभ होणार, दीक्षाहीनापाशी दीक्षा कशी प्राप्त होणार, कृष्ण पक्ष असता चांदण्याचा प्रकाश कसा मिळणार। एखाद्या गैरशिस्त माणसाकडे दुसरा गैरशिस्त माणूस गेला तर तो शिस्तबद्ध कसा होणार, एका देहबुद्धीच्या माणसाजवळ दुसरा देहबुद्धीचा माणूस गेला तर तो काही विधेही होऊ शकत नाही। म्हणून ज्ञाने माणसा वाचून ज्ञानमार्ग सापडत नाही, म्हणूनच आत्मज्ञानी व्यक्तीचा शोध घ्यावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, म्हणजे मग सारासार विचाराने मोक्ष प्राप्त होतं असं समर्थांचं सांगणं आहे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास पहिला। जय जय रघुवीर समर्थ।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, रेनबो फंडे मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी. रेनबो फंडे कार्यक्रमाला पुढील सुमधुर गीताने सुरुवात करत आहोत.

0: उठी उठी गोपाळा, गोपाळाला आरजो करायला हे गीत, आणि यानंतर अर्थातच दोनच दिवसांनी असं म्हणायला हरकत नाही, आजचा आणि उद्याचा, आणि नंतर अष्टमीच्या रात्री सगळेजण पुन्हा एकदा आरजो करणार आहेत या गोपाळासाठी. आणि आज आपण रेनबो फंडेमध्ये संवाद साधणार आहोत तुमच्याशी. तुम्हीसुद्धा, तुम्हाला कृष्णकथा जर सांगायच्या असतील काही, त्याविषयी जर काही आपल्या मनातलं सांगायचं असेल तर नक्की सांगू शकता. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 4132 आणि 4515 4133. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071. कार्यक्रमात पुढे जाण्याअगोदर आपण जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. सांताक्रूज वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता 83% आणि पर्जन्य प्रमाण 2.5 मिलीमीटर. त्यानंतर जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. मुंबई आणि उपनगरांकरिता पुढील 24 तासांकरता हवामानाचा अंदाज. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी येतील. तसेच कमाल तापमान हे 32 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आणि हा होता हवामानाचा अंदाज. आता आपण एक छानसं गीत ऐकूया, परंतु त्या अगोदर व्यावसायिक विश्रांती.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का?

0: माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.

0: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही.
1: दहीहंडीचा सराव आता संपत आलेला असेल आणि आता कधी एकदा रंगीत तालीम संपून फायनलसाठी आपण जातोय हे सर्व गोविंदांच्या मनात असेल. तसेच सर्व रसिक देखील सज्ज असतील आणि प्रेक्षक देखील पाहायला तयार असतील की कधी एकदा आम्हाला सर्व गोविंदांचा हा छान असा सर्व थरांचे प्रकार पाहायला मिळतील. तर श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला धार्मिक ग्रंथांनुसार मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि आख्यायिकेनुसार कंसाने आपल्या वडील उग्रसेन राजाचं सिंहासन हिसकावून घेतलं आणि त्यांना कैद केलं आणि स्वतःला मथुरेचा राजा घोषित केलं. आणि त्यानंतर जी कथा आहे कृष्ण जन्माची ती मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु या गीतानंतर.

अवखळताळे तुझे ना तरी सांगू यशोदेला सांगू यशोदेला आम्ही गोकुळच्या गवळणी आम्ही गोकुळच्या गवळणी आम्ही गोकुळच्या गवळणी आम्ही गोकुळच्या गवळणी चाललो मिळून मथुरेला बाजाराला हा मथुरेला बाजाराला।

0: काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.

0: नमस्कार, मी अजित कडकडे। आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: आताच्या काळात जर पौराणिक कथा म्हणा किंवा इतर कोणत्याही कथा लहान मुलांना समजावून द्यायच्या असतील, तर सध्या कार्टूनचा पर्याय उपलब्ध आहे आणि लहान मुलं कार्टून बघत असतात आणि त्यायोगे त्यांना त्या कथा माहीत होतात। आणि पूर्वी आपणसुद्धा, आत्ता मोबाईलचा जमाना असला तरी पूर्वी बहुतेक कथा या वाचना अगोदर आपल्याला दूरदर्शनवर पाहिलेल्या मालिकेमधून म्हणा किंवा इतर काही गोष्टी दूरदर्शनवर पाहायला मिळतात त्यावरून माहीत झाल्या असतील, म्हणजे त्यावेळच्या पिढीला। त्या आत्ताच जसं मोबाईल म्हणा किंवा त्यावेळेस दूरदर्शन, त्या अगोदर आकाशवाणी, आणि त्या अगोदरचं खरं सांगायचं तर मला अजून अभ्यास करावा लागेल की त्या अगोदर काय, तर वाचन। आणि त्यायोगे ज्या कथा माहीत व्हायच्या, तर कृष्णकथा ही सर्वप्रथम वाचना अगोदर, असंच दूरदर्शनवर पाहिलेल्या कथांमधून माहीत झालेली। आणि मला आठवतं आहे की लहानपणी पूर्वी गणपतीला आम्ही सार्वजनिक गणपती पाहायला जेव्हा जायचो तेव्हा छान असा देखावा असायचा आणि त्या देखाव्याद्वारे कोणती ना कोणती कथा ही लोकांना सांगितली जायची। तर त्यावेळेस देखील कृष्ण जन्माची कथा त्या देखाव्यातून पाहिलेली मला आठवते। आणि आता आपण सर्वजण उत्सुक आहात की कथा ही सर्वांना माहीत असते, परंतु कोणीतरी सांगतं आहे किंवा आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतं आहे, यातसुद्धा खूप एक वेगळीच मजा असते। धार्मिक ग्रंथांनुसार द्वापार युगात, त्यावेळेस मध्यरात्रीच्या 12 वाजता कृष्ण जन्म जेव्हा झाला, अर्थातच त्यांच्या मामाने, कृष्णाच्या मामाने म्हणजे कंसाने देवकी आणि वसुदेवांना तुरुंगात टाकलेलं होतं, आणि जी आकाशवाणी झालेली होती त्यामुळे जो कंस घाबरून गेला होता, आणि त्यानंतर कृष्णजन्माच्या अगोदरसुद्धा असं घडलं होतं की बलरामाचा जो जन्म झाला त्याबाबतीत कंस साशंक होता की आत्ताचा जो पुत्र जन्माला आलेला आहे देवकीचा, तो 7वा की 8वा। कारण झालं होतं असं की 7वा गर्भ जेव्हा देवकीच्या पोटात राहिला, त्यानंतर तिचा गर्भपात झाला आणि तो गर्भ निघून गेला। तर त्यावेळेस 7वा जन्म तो होता त्या गर्भाचा, परंतु कंसाला हे कळेना की आत्ताचा जन्म हा 7वा 7व्या पुत्राचा की 8व्याचा।

बलरामाने अगोदरच जन्म घेतलेला होता आणि त्यानंतर भगवान विष्णू प्रकट झाले त्या गर्भामध्ये आठव्या. यानंतर वसुदेवाने परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले कृष्णजन्म झाल्यानंतर, आणि त्यांनी कान्हाला नंदबाबाकडे नेऊन सोडले. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की देखावा पाहिला होता, तर देखाव्यात काही पाहिलं तर देवकी आणि वसुदेव एका कारागृहात होते. मध्यरात्रीचा काळोख आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर केवळ त्यांच्यावर असा प्रकाश टाकला जातो, त्यांची कडी कुलप गळून पडतात आणि एका बाळाला घेऊन वसुदेव त्या तुरुंगातून बाहेर येतात. तो सीन तिथेच संपतो. त्यानंतर दुसरा सीन सुरू होतो की इकडे कंस अस्ताव्यस्त आहे, सरबर झालेला आहे आणि त्याला ती घटना आठवत आहे की आपल्याला आकाशवाणी झालेली आठवत आहे त्याला, की त्यावेळेस त्या दृश्यामध्ये असं दाखवलं होतं की अरे दृष्ट्या तुला मारणाऱ्याने जन्म घेतलेला आहे. तर यापूर्वी देखील आपण जेव्हा दूरदर्शन पाहिलं असेल तेव्हा हिंदी सिरियलमधल्या काही आपल्याला वाक्य आठवत असतील. तर कंस जेव्हा त्या पुत्राला वसुदेवाकडून घेतो, त्या अगोदर वसुदेव यमुना पार करून नंदाकडे जाऊन गोकुळात कृष्णाला सोपवतो आणि तिथे जन्माला आलेली मुलगी पुन्हा घेऊन येतो. आणि त्यानंतर ती मुलगी वसुदेव पुत्र म्हणून, देवकी पुत्र म्हणून जेव्हा कंसाकडे सोपवली जाते, आदिमायेचं रूप ते, जेव्हा कंस तिला मारायला जातो तेव्हा ती त्याच्या हातातून निसटून पुन्हा एकदा आकाशवाणी होते, आदिमाया रूप घेते आणि त्याला सांगते की हे दृष्टकंसा, तुला मारणाऱ्याने जन्म घेतलेला आहे. आता हे न सांगता सुद्धा घडलं असतं, परंतु ते कंसाला का सांगण्यात आलं? कारण त्याच्या पापाचा घडाच इतका भरलेला होता की त्याने लोकांना इतकं त्रस्त केलेलं होतं की त्याचा देखील प्रत्येक क्षण, येणारा प्रत्येक क्षण, मरणापर्यंतचा, मृत्यूपर्यंतचा प्रत्येक क्षण हा त्याच भयाखाली गेला पाहिजे ज्या भयाखाली त्याने आत्तापर्यंत आपल्या जनतेला वागवलेला आहे. आणि त्याचीच अनुभूती देण्यासाठी ही घटना आणि ही आकाशवाणी कदाचित देवाने केलेली असावी.

0: नमस्कार, मी अजित कडकडे। आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: श्रोतेसुद्धा आपल्याला प्रतिसाद देत आहेत। प्रफुल्ल गोखले सांगत आहेत की दूरदर्शन आधी चांदोबा, दूरदर्शन अगोदर चांदोबा, अमर चित्रकथा अशा मासिकातून पौराणिक कथा येत असत। तसेच कल्पना राजू उल्हासनगरवरून यांनी देखील सांगितले की श्रीकृष्णाची लहानपणीची महाभारतातील स्वप्नील जोशींची भूमिका त्यांना आठवते आणि त्यावेळेस त्यांना त्या कथा खूप आवडायच्या। विजय देवरे हे सांगतायत की भगवान श्रीकृष्ण आणि श्री सुदामा द्वारका येथे भेटीची कथा त्यांना परत ऐकावीशी, ती कथा त्यांना ऐकावीशी वाटते, भावुक करणारी कथा आहे ती। नक्कीच विजयजी, आणि ते सांगतायत की भगवान श्रीकृष्ण विदूरकडे सहज जातात, सुदामाचे स्वागत करतात आणि पांडवांकडे वनवासात जातात, अश्वमेधमध्ये सर्वांचे पाय धुतात, उष्टपत्रावळी उचलतात, या सर्व कथा या निमित्ताने त्यांना आठवत आहेत। तसेच आपलं नाव, हां, बंडू काका जोशी पुण्याहून सांगतायत की आमच्या लहानपणी आम्ही अष्टमीला रात्री विठ्ठल मंदिरात जात असू आणि तिथे कृष्ण जन्माचे कीर्तन होत असे। तसेच त्या काळी दूरदर्शन किंवा रेडिओ गावात नव्हते आणि त्यांचं बालपण खेडेगावात गेलेलं आहे। सध्या त्यांचं वय 85 आहे असं ते सांगतायत। रंग सावळा हे गीत ऐकवण्याची त्यांनी विनंती केलेली आहे। मंगेश घरत यांनी देखील आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर विजय देवरे हे सांगतायत की कृष्ण आणि सुदामाच्या कथेबद्दल, तर श्रीकृष्ण आणि सुदामा हे सांदीपनी ऋषींच्या आश्रमात एकत्र शिकत होते असं धार्मिक ग्रंथांनुसार तिथे नमूद केलेलं आहे। दोघेही घनिष्ठ मित्र होते। श्रीकृष्ण द्वारकेचे राजा झाले, परंतु सुदामाची परिस्थिती मात्र अत्यंत, आर्थिक परिस्थिती त्यांची बिकट होती। आपल्या संसारात मग्न होते ते। पत्नीच्या आग्रहामुळे सुदामा मित्राला भेटायला द्वारकेला गेले, अर्थातच श्रीहरींना, श्रीकृष्णाला, आणि जाताना त्यांनी खाऊ म्हणून तांदळाचे पोहे बांधून नेले। तर आता त्यांना देखील असं वाटलं नाही की हे भेट म्हणून द्यावं का। त्यांनी अतिशय प्रेमाने नेलेलं होतं ते, आणि कृष्णाने देखील सुदामाचं आपुलकीने स्वागत केलं आणि ते पोहे आनंदाने आणि अगदी आवडीने खाल्ले। सुदामा तेथून नंतर जेव्हा घरी परतला तेव्हा त्यांनी पाहिलं की श्रीकृष्णाने त्यांना भरभरून संपत्ती दिलेली होती। खरं तर त्यांना ते सर्व काही नको होतं, परंतु ते होतं मित्रप्रेम, निस्वार्थ मैत्री।

0: व्यावसायिक विश्रांती आपण घेऊया आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम असा सुरू राहील.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशन

0: सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
0: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
3: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली योर्स.

0: Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: सकाळचे ठीक 7:45 झालेले आहेत आणि आता आपण ऐकणार आहोत संस्कृत सुभाषित मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन श्रीहरी गोकर्णकर आणि सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर.
2: सुभाषित गुंजनम सुभाषित गुंजनम सुभाषित गुंजनम.
3: नमस्कार मंडळी. आपल्या समाजात अनेकदा आपण असं पाहतो की काही लोक खूप मोठ्या विद्वानांच्या हुशार लोकांच्या किंवा संतांच्या सहवासात वर्षानुवर्ष राहतात, पण तरीही त्यांच्या स्वतःच्या बुद्धीत स्वभावात किंवा विचारांमध्ये काहीच बदल होत नाही. ते पूर्वी जसे अज्ञानी होते तसेच नंतरही राहतात. अशा लोकांची मानसिकता आणि त्यांच्या मर्यादा दाखवून देण्यासाठी कवी म्हणतो,
2: चिराया पिनरो मूढ पंडितम पर्युपास्य वै.

0: ज्याप्रमाणे भाजी किंवा आमटी ढवळणारी पळी किंवा एखादा डाव त्या आमटीच्या चवीची अनुभूती घेऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे एखादा मूर्ख अज्ञानी मनुष्य वर्षानुवर्ष एखाद्या विद्वानाच्या सहवासात राहिला तरी तो स्वतः ज्ञानी बनू शकत नाही. या श्लोकाद्वारे कवीने दोन अत्यंत महत्त्वाचे असे व्यावहारिक धडे दिले आहेत. पहिला असा, केवळ भौतिक सहवास पुरेसा नसतो. एखाद्या हुशार किंवा यशस्वी व्यक्तीसोबत फक्त उठणं बसणं किंवा त्याच्या जवळ राहणं म्हणजे आपणही त्याच्यासारखे झालो असा होत नाही. ज्ञान आत्मसात करण्यासाठी शरीराने जवळ असण्यापेक्षा मनाने आणि बुद्धीने सजग असणं गरजेचं आहे. मूर्ख माणूस विद्वानाच्या शेजारी बसूनही त्याच्या बोलण्यातील तत्त्व ग्रहण करू शकत नाही. यासाठी कवीने दिलेलं उदाहरण अगदी रोजच्या स्वयंपाकघरातील आहे. आपण जेव्हा आमटी किंवा गोड खीर बनवतो तेव्हा ती ढवळण्यासाठी चमचा किंवा डाव वापरतो. तो डाव तासन तास त्या चवदार पदार्थात बुडून राहतो, पण त्या स्वादिष्ट पदार्थाची चव त्या डावाला कधीच समजत नाही. खरं तर चव करण्यासाठी डावाची नव्हे तर जिभेची गरज असते. या ठिकाणी डाव म्हणजे अज्ञानी मूर्ख माणूस आणि जीभ म्हणजे ज्ञानी किंवा जिज्ञासू माणूस. या ठिकाणी कवी दुसरा धडा देऊ इच्छितो, तो असा की ज्ञानाच्या बाबतीत आंतरिक बदल महत्त्वाचा आहे. ज्ञान हे बाहेरून टोचून घेण्याची गोष्ट नाही, तर ते आतून रुजवावं लागतं. त्यासाठी स्वतः श्रवण, वाचन, लेखन, मनन, चिंतन, निधिध्यासन, उपयोजन इत्यादी करणं आवश्यक असतं. हा श्लोक आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीला आणि सामाजिक जीवनाला तंतोतंत लागू होतो. एखादा विद्यार्थी सर्वात चांगल्या शाळेत किंवा महाविद्यालयात शिकत असेल, पण जर तो स्वतः लक्ष देऊन अभ्यास करत नसेल तर त्या चांगल्या वातावरणाचा त्याला काहीच फायदा होत नाही. तसेच सामाजिक जीवनातही आपण कोणाच्या संगतीत राहतो यापेक्षा आपण त्यांच्याकडून काय शिकतो हे महत्त्वाचं आहे. चांगल्या लोकांच्या फक्त संपर्कात राहून चालत नाही, तर त्यांचे गुण आपल्या आचरणात आणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा आपली अवस्थाही श्लोकातील दर्वीप्रमाणे होईल.
1: चिराया पिनरो मूढः पंडितं पर्युपास्य वै.

आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन श्रीहरी गोकर्णकर आणि सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर. आत्ताच्या सुभाषितात आपण ऐकलं त्याप्रमाणे श्रवण वाचन चिंतन मनन आणि निजध्यास या गोष्टी खरंच खूप

महत्त्वाच्या आहेत, कारण त्यायोगेच मनुष्य घडत असतो, त्याचे आचार विचार हे सर्व त्यावरच अवलंबून असतात. आणि तसंच अनंत फंदी यांची कविता आहे फटका, त्यामध्ये ओळी आहेत की बरी खुशामत शहाण्याची ती मूर्खाची ती मैत्री नको, या ओळीसुद्धा आठवल्या आहेत. तर आपण अनंत फंदींची ही कविता ऐकूया नंदेश उमप यांच्या स्वरात.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: सर्व भाविकजन आणि कृष्ण जन्माच्या तयारीत व्यस्त असतील, तसेच अनेक गोविंदा पथकं दहीहंडीच्या सरावात मग्न असतील आणि पुढच्या 2 दिवसात आपल्याला काय काय मजा करायची आहे, काय काय तयारी करायची आहे, कुठे जायचं आहे, या सर्वांच्या प्लॅनिंगमध्ये अनेक जण व्यस्त असतील। ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी। 7:10 आपण ऐकू शकता पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या।
2: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो।

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्त्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई पुणे आणि नागपूरच्या विद्यापीठांमध्ये कुलपती पदक प्रदान करणार। काँग्रेसच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा नाशिक इथं समारोप। आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश।

आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांची स्टार रेटिंग प्रणाली या तीन महत्वपूर्ण उपक्रमांचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आरंभ करण्यात आला. राज्यातील आरोग्यविषयक माहितीचं केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी वापर व्हावा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विभागानं काम करावं अशी सूचनाही त्यांनी केली. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या. राज्य शासनाच्या विविध महत्वपूर्ण योजना आणि धोरणांचा प्रत्यक्ष परिणाम तपासण्यासाठी तसंच सार्वजनिक निधीच्या खर्चातून अपेक्षित परिणाम साध्य होत आहेत का याचं मूल्यमापन करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल असिस्टन्स सेल महाटॅक स्थापन करण्यात येणार आहे. मुंबईतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज यांच्या सहकार्यानं हा कक्ष कार्यरत केला जाणार आहे. याद्वारे शासनाला वस्तुनिष्ठ माहिती आणि डेटा आधारित निर्णय घेण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत महाटॅकच्या स्थापनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आलं. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देण्यास मदत व्हावी यासाठी राज्यात केंद्र सरकारच्या धर्तीवर सॉफ्ट लोन योजना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तत्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल दिले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल यासंदर्भात आढावा बैठक झाली. साखर कारखान्यांची आर्थिक क्षमता वाढवण्याकरता विविध उपपदार्थांसाठी समावेशक धोरण ठरवण्याची सूचना पवार यांनी यावेळी केली. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नाही असं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावावी तसंच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्याच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता कुलपती पदक प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांच्या पुढाकारानं सुरू करण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी काल मुंबईत लोकभवन इथं राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश प्रदान करण्यात आला. कुलपती पदक हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरतं मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची, नेतृत्व गुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची दखल घेणारा असावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार चला शाळेत जाऊया हे अभियान सुरू करणार आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक देऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हावं यासाठी विनावाहक बससेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत अशी सूचनाही सरनाईक यांनी यावेळी केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारचं जागतिक धोरण अयशस्वी ठरलं असून आपण अमेरिकेच्या दबावाखाली वागत आहोत अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल नाशिक इथं केली. काँग्रेस पक्षाच्या सृजन संघटन अभियानाअंतर्गत आयोजित 10 दिवसांच्या निवासी शिबिराचा समारोप काल राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. या 10 दिवसांच्या शिबिरात प्रशिक्षणार्थींना स्वावलंबनाचे धडे देण्यात आले तसंच ध्यानधारणा आणि मार्शल आर्टही शिकवण्यात आलं. शिबिराच्या समारोप प्रसंगी सर्व जिल्हाध्यक्षांशी राहुल गांधी यांनी व्यक्तिगत संवाद साधून त्यांची मतं जाणून घेतली. नाशिकमध्ये सध्या बेमुदत धरणं आंदोलन करत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या 24 प्रतिनिधींशी गांधी यांनी चर्चा केली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह

राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी केला होता. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे तसंच मुंबईतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची आमदार प्रसाद लाड यांनी काल भेट घेतली. जरांगे यांनी केलेल्या मागण्यांचा मसुदा त्यांना वाचून दाखवला तसंच यावर तातडीनं अंमलबजावणी करणार असल्याचं सांगितलं. मात्र याबाबत शासन निर्णय काढल्यानंतरच उपोषण सोडणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरील जरूर फाटा इथं तसंच लातूर इथंही आंदोलन करण्यात आलं. बीड पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून त्यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. डिसेंबर अखेर बीड मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्राची कौशल्य शक्ती आता जगभर या कार्यक्रमांतर्गत इस्रायलमध्ये रोजगारासाठी निवड झालेल्या राज्यातील 103 कुशल बांधकाम कामगारांपैकी 60 जणांची पहिली तुकडी आज रवाना होत आहे. राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल मुंबईत या कामगारांशी संवाद साधला. इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांनी कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा असं लोढा यावेळी म्हणाले. क्रिकेट. संयुक्त अरब अमिरात इथं सुरू असलेल्या महिलांच्या T20 आशिया करंडक 2026 स्पर्धेत अ गटात आज संध्याकाळी भारताचा दुसरा सामना हाँगकाँगच्या संघाशी होणार आहे. रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. आजही राज्यात सर्वच विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई पुणे आणि नागपूरच्या विद्यापीठांमध्ये कुलपती पदक प्रदान करणार. काँग्रेसच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा नाशिक इथं समारोप. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, वन मोर काम, इथे नो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे.

शाहीर साबळे यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांची आज जयंती. 3 सप्टेंबर रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि महाराष्ट्राची लोकधारातून मराठी लोकसंस्कृतीच्या प्रसारासाठी झटणारा हा निष्ठावंत पायी पद्मश्री पुरस्कार प्राप्त शाहीर साबळे यांनी स्वातंत्र्य चळवळीसोबतच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या स्वरातील हे गीत ऐकत आहोत. कृष्णजन्माविषयी आपण रेनबो फंडेच्या पूर्वार्धात गीतं ऐकली आणि आता त्यांच्या स्वरातील ही गवळण आपण ऐकूया.

गोड लागला म्हणून काही मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काही फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काही गावच बुडवावे।

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: महाराष्ट्र शाहीर नावाचा एक चित्रपट मध्यंतरी आला होता, शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट। आणि महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम अनेकांनी पाहिला असेल। या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाहिरांनी महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती आणि लोककला देश विदेशात पोचवली। त्यांनी आपली शाहिरीच्या माध्यमातून दारूचं व्यसन तसंच निरक्षरतेविरुद्ध जोरदार प्रचार केला। एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, उत्तम कवी, गीतकार, संगीतकार, ढोलकी वादक आणि अभिनेते शाहीर साबळे। आपण यानंतर त्यांचं एक सुप्रसिद्ध गीत ऐकूया, परंतु त्या अगोदर एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती आपण घेऊया। ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप।
0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स।
2: जगातील सर्वात मोठं मंदिर अंगकोरवाट विष्णुधाम कंबोडिया, प्राध्यापक क्षितिज पाटुकले लिखित कॉफी टेबल बुकचा लोकार्पण सोहळा।
3: यात आहे अंगकोरवाट मंदिर समूहाची रंजक माहिती, इतिहास, वारसा आणि भरपूर सुंदर फोटो।
2: माननीय रवींद्रजीत चव्हाण, विवेक गणपुले, दुर्गेश परुळेकर आणि अलकाताई मुतालिक यांच्या उपस्थितीत
3: यावेळी अंगकोरवाट मंदिर स्थापत्य ही डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात येईल। सर्वांना आग्रहाचे निमंत्रण।
2: रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता कुडाळ देशकर भवन, राजाजी पथ, स्वामीनारायण मंदिरासमोर, रामनगर, डोंबिवली पूर्व।
4: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
2: ठीक 7:45 आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आणि आज आपल्याला पहाटेपासून अनेक श्रोत्यांनी साथ दिलेली आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत. मंगेश घरत, सुरेश बावकर, तसेच मीना वैद्य, मोहन दळवी, श्रीपाद जोशी, प्रमोद कारखानीस, महेंद्र भाय, अनिल नाईक, सुहास पांडे, राजेंद्र येखे गोरेगावहून, प्रमोद कारखानीस, मंगेश म्हात्रे, प्रमोद देशमुख, कृष्णानंद कामत, प्रज्ञा वनारसे, दिलीप वाणी, मिलेश गजानन राऊत वाडवणहून, विजय देवरे, कल्पना राजू उल्हासनगरहून, तसेच अश्विनी भगत शहाबाज आणि श्रावणी आणि मंगेश भगत, विजय जोशी माणगाव रायगडहून, निशा लोहार गोवंडीहून आणि वीणा नाडकर्णी, ईश्वरदास शेट्टी, प्राची पटवर्धन, माधव वाघ पुण्याहून, मिनल महंत, तसेच विलास टेमकर, जयंत बर्वे, प्रशांत नाईक उरणहून, मेघना आगाशे, दत्तात्रय आडत वेळापूरहून, सूर्यकांत कुंभार कराडहून, रघुवीर बवाल, तसेच सी आर स्वामी आणि प्रफुल्ल गोखले, कमलाकर शेळके, नीलम खोत, एन एम पाटील, मधुसूदन आठवले, तसेच प्रमोद राऊत धाराशिवहून, प्रांजल गुजर, स्मिता शिरोडकर वरळीहून आणि महेंद्र कपूर, कुमार बर्वे, बाळ वायंगणकर, आत्माराम खराडे, चंद्रशेखर मुळेकर आणि रेवती सरनाई, श्रुती भावे, अरुण वरळीहून, अरुण गावकर, तसेच रवींद्र लक्ष्मीबाई सरनाईक. तर आपण आता बळत आहोत आपल्या पुढील कार्यक्रमाकडे. अनेक श्रोत्यांचे मेसेज येत आहेत आणि आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देत आहेत, प्रतिसाद देत आहेत. एकत्र हा 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप.
0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
2: सकाळचे ठीक 7:45 आणि 7 सेकंद झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम अज्ञात मुंबई.

श्रोतहो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना

0: निलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर। आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा 9वा भाग। संस्थानिकांच्या बेनामी मालमत्ता हा त्या काळातला वेगळाच विषय होता। एखाद्या संस्थानाचा राजा आहे म्हणून त्याला संस्थानाच्या बाहेर कुठेही मालमत्ता खरेदी करणं सहज शक्य नव्हतं। त्यासाठी सरकारचे कडक कायदे होते। अशी मालमत्ता खरेदी करण्यासाठी सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असे। सरकार परवानगी द्यायचं पण मोठं शुल्क कर म्हणा ना आकारायचं। यातनं मार्ग काढण्यासाठी दोन प्रकारांनी या मालमत्ता खरेदी केल्या जायच्या। यातला एक प्रकार म्हणजे दरबाराच्या नावानं ती मालमत्ता खरेदी करायची, म्हणजे ती संस्थानाची मालमत्ता व्हायची। दुसरा प्रकार होता राजाच्या किंवा राजघराण्यातल्या व्यक्तींच्या नावानं मालमत्ता खरेदी करण्याचा, ही त्या राजाची किंवा राजघराण्यातल्या त्या सदस्याची वैयक्तिक मालमत्ता व्हायची। असं असलं तरी किती मालमत्ता खरेदी करायच्या यावरही सरकारची मर्यादा होती। मग त्यातनं मार्ग काढण्यासाठी काही संस्थानिक मुंबईत बेनामी मालमत्ता खरेदी करत असत। बेनामी मालमत्ता म्हणजे कागदोपत्री वेगळ्याच माणसाची मालकी असलेली पण प्रत्यक्षात त्या त्या संस्थांच्या किंवा राजाच्या पैशानं खरेदी केलेली मालमत्ता।
1: यापूर्वी आपण ऐकलेल्या सॉमरसेट हाऊसची मालकी ज्या होळकरांकडे होती, त्या तिसऱ्या तुकोजी होळकरांची अरोरा बिल्डिंग नावाची आणखी एक मालमत्ता युजेस रोडवर होती। अपार्टमेंट ब्लॉक असलेल्या या इमारतीत त्यांचा सेवक वर्ग राहत असे। या इमारतीचे कागदोपत्री मालक शंकरराव गावडे हे होते। शंकरराव हे होळकर दरबाराचे व्यवस्थापक आणि तुकोजीरावांच्या खाजगी कामात मदत करणारे त्यांचे सहाय्यक होते। अरोरा बिल्डिंगच्या नावाचाही उल्लेख बावला मर्डर केसमध्ये वारंवार होत असे। या खुनातल्या आरोपींमध्ये शंकरराव गावडे यांचाही समावेश होता। ते या खुनाच्या दरम्यान या इमारतीत राहायला होते। खुनासाठी वापरण्यात आलेली लाल रंगाची नवी कोरी मॅक्सवेल गाडी या इमारतीच्या गराजमधूनच ताब्यात घेण्यात आली होती। या सर्व गोष्टींमुळे ही इमारत होळकरांची बेनामी मालमत्ता आहे असा संशय सरकारला आला होता। पण खुनापूर्वी शंकरराव गावडे यांनी हुशारीनं त्या इमारतीची विक्री कॅप्टन जाधव नावाच्या व्यक्तीला केली असल्याचं निष्पन्न झालं। पुढं सरकारनं होळकर किंवा गावडे यांच्या विरुद्ध काहीच कारवाई केली नाही। मात्र तुकोजीरावांच्या अत्यंत विश्वासातल्या गावडेंवर तुकोजीरावांची खप्पामर्जी झाली आणि गावडे पुढची बरीच वर्ष होळकरांच्या इंदुरातल्या कैदखान्यात खितपत पडले। अरोरा बिल्डिंग ही इमारत नावरूप बदलून आजही युजेस रोडवर उभी आहे।
0: बेनामी मालमत्तेचं दुसरं उदाहरण ग्वाल्हेरच्या दरबाराचं। ग्वाल्हेरच्या जीवाजीराव शिंदे यांच्या ज्या समुद्र महाल इमारतीबद्दल आपण याआधी या मालिकेत ऐकलं, ती मालमत्ताही त्यांची बेनामी मालमत्ता आहे असा सरकारचा आरोप होता। ही मालमत्ता 1908 जीवाजीरावांचे स्वीय सहाय्यक कर्नल कैलास नारायण हक्सर यांच्या नावानं खरेदी करण्यात आली होती। मुंबई सरकारनं या व्यवहाराला तीव्र हरकत घेतली होती। ही मालमत्ता बेनामी असल्याचं कागदोपत्रीही सिद्ध झालं होतं। परिणामी 1926 ही मालमत्ता वाढीव शुल्क आकारून जीवाजीरावांच्या नावावर करावी लागली। देशभरातल्या काही संस्थानिकांच्या नामी बेनामी मालमत्तांची माहिती ऐकल्यावर मुंबईपासून दूर असलेल्या या संस्थानिकांनी आपापले महाल मुंबईत का उभारले असावेत असा प्रश्न साहजिकच मनात उभा राहतो। या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना ह्या मागची कारण कुठेतरी 1857 सैन्यातला उठाव आणि त्या घटनेला समांतरपणे जाणारी मुंबईत घडून आलेली औद्योगिक क्रांती यामध्ये असल्याचं लक्षात आलं।
1: 1857 सैन्यात उठाव झाला आणि त्याचा परिणाम म्हणून 1858 ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया हिनं भारतातला कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेऊन आपल्या हातात घेतला। देशाचा कारभार आपल्या हाती घेतल्यानंतर भारतातल्या संस्थानिकांची खालसा केलेली लहान मोठी राज्यही थेट ब्रिटिश सिंहासनाच्या अंमलाखाली आली। कारभार हाती घेताना राणीनं आपल्या जाहीरनाम्यातून इथल्या प्रजेला अनेक आश्वासनं दिली होती। देशातल्या सर्व संस्थानिकांची प्रतिष्ठा आणि हक्क मान्य करून त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल आणि भविष्यात त्यांच्या भूभागावर कोणत्याही शत्रूचं आक्रमण किंवा अतिक्रमण होणार नाही याची हमी जाहीरनाम्यात दिली होती. त्याचप्रमाणे ठराविक मोबदला घेऊन संस्थानिकांच्या राज्याचं शत्रूपासून संरक्षण करण्याची जबाबदारीही राणीच्या सरकारनं घेतली होती. राणीनं आपल्या जाहीरनाम्यातून दिलेलं हे आश्वासन देशभरात अस्तित्वात असलेल्या 500 जास्त संस्थानिकांना अधिक आकर्षित करणारं होतं. त्यांचे संस्थानांतर्गत अधिकार कायम राहणार होते पण संरक्षणासारख्या मोठ्या जबाबदारीतून त्यांची सुटका होणार होती. सत्ता आणि संपत्तीत लोळणारे संस्थानिक निर्धास्त झाले होते.
0: त्याच सुमारास मुंबईत औद्योगिक क्रांतीचं पर्व सुरू झालं होतं. 1853 मध्ये मुंबईत प्रवासी रेल्वे सुरू झाली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी मुंबईतली पहिली कापड गिरणी सुरू झाली होती. 1861 साली अमेरिकेत सुरू झालेल्या यादवी युद्धामुळं अमेरिकेतून इंग्लंडच्या मँचेस्टरला होणारी कापसाची निर्यात बंद झाली आणि त्यामुळं इंग्लंडमधून भारतीय कापसाला प्रचंड मागणी आली. रेल्वेनं हा कापूस मुंबई बंदरात आणि तिथून बोटीनं इंग्लंडपर्यंत जाऊ लागला. याचा फायदा उठवण्यासाठी देशभरातले भांडवलदार मुंबईच्या दिशेनं धावू लागले. यात पारशी समाज मोठ्या प्रमाणावर उतरला आणि त्या खालोखाल गुजराती, मारवाडी आणि मुसलमान समाज होता. मुंबईत भराभर कापड गिरण्या सुरू झाल्या. भांडवल पुरवण्यासाठी अनेक बँका, व्यापारी पेढ्या, आयात निर्यातदार संस्था सुरू झाल्या. अशा वेळी सर्वच प्रकारच्या जबाबदारीतून मुक्त झालेले आणि प्रचंड संपत्ती हाती असलेले संस्थानिकही मागं राहणं शक्य नव्हतं. त्यांनीही इतरांच्या भागीदारीत मुंबईत अनेक प्रकारच्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली. त्यामुळं या संस्थानिकांना वरच्यावर मुंबईला येण्याची गरज निर्माण झाली. मुंबईत मुक्कामाची सोय करण्यासाठी, वखारी कार्यालय उघडण्यासाठी त्यांनी मुंबईत जागा खरेदी करायला सुरुवात केली. याशिवायही अनेक तत्कालीन कारणामुळं या संस्थानिकांनी मुंबईत महाल बांधले. त्याबद्दल माहिती घेऊया पुढच्या भागात.

अज्ञात मुंबई, आज आपण ऐकत होतो मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा 9वा भाग. उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: आताच आपण ऐकला कार्यक्रम अज्ञात मुंबई.
1: आकाशवाणी एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ म्युझिकली युअर्स.
0: राजा बढे यांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं शाहीर साबळे यांच्या स्वरातील जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा प्राप्त झाला. आणि आज हे सर्व सांगण्याचं निमित्त आज शाहीर साबळे यांचा जन्मदिन. आणि आता थोड्याच दिवसांनी अर्थातच 10 दिवस उरले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी, तर शाहीर साबळे यांच्या स्वरातील हे पुढील गीत आपण ऐकूया आणि या कार्यक्रमाची सांगता करूया. हा सांगीतिक प्रवास असाच सुरू राहणार आहे. आर जे प्रणय आपल्यासोबत असतील दुपारच्या 17:00 ते 5:00 या वेळेत एफ एम रेनबोवर आणि 10 ते 1 या वेळेत एफ एम गोल्ड वाहिनीवर. आर जे आदित्य

आपल्यासोबत असेल. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी. लुटूया आनंद आयुष्याच्या प्रत्येक क्षणी.

ठीक 8 वाजता आपण ऐकू शकता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकू शकता.

शक्ती मंत्रालयाद्वारे आयोजित पाण्याबाबतच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्रात ते काल नवी दिल्लीत बोलत होते. पाणी बचतीचं तंत्रज्ञान स्वीकारावं, भारतीय उत्पादनाशी संबंधित घटकांना कार्यक्षम उपाययोजना विकसित करण्यास सक्षम करावं, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींची माहिती देणाऱ्या विशेष प्रदर्शनांचं आणि कार्यशाळांचं आयोजन करावं अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. बँका आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाचे प्रतिनिधींची उच्चस्तरीय बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बचत गटांना दिल्या जाणाऱ्या कर्जाची सरासरी रक्कम वाढवण्यासाठी तसंच वैयक्तिक स्तरावरील उपक्रमासाठी कर्ज रक्कम दुप्पट करण्यावर या बैठकीत प्रामुख्याने भर दिला जाईल. या बैठकीला रिझर्व्ह बँक, वित्तीय सेवा विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, नाबार्ड, केंद्रीय मंत्रालय, राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि इतर प्रमुख संबंधित संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ग्रामीण विकास मंत्रालयानं निवेदनाद्वारे दिली आहे. महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशात आजपासून 17 सप्टेंबरपर्यंत HPV लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये या मोहिमेअंतर्गत 14 वर्ष वयोगटातील एकंदर 10 लाख पात्र किशोरवयीन मुलींना HPV लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. पात्र मुली आणि त्यांच्या पालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन लखनौचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर NB सिंग यांनी केलं आहे. सरकारच्या आर्थिक जबाबदाऱ्यांची वेळेवर पूर्तता करण्याच्या एकूण क्षमतेबाबत दिल्या जाणाऱ्या मूल्यांकनात जपान क्रेडिट रेटिंग संस्थेने भारताची दीर्घकालीन परकीय चलन आणि स्थानिक चलनविषयक श्रेणी एका टप्प्याने वाढवून ए अशी केली आहे. रेटिंगमधील ही सुधारणा भारताची भक्कम आर्थिक वाढ, विकासाचा पाया बळकट करण्यात आर्थिक धोरणाची परिणामकारकता आणि आर्थिक प्रणालीची सुधारलेली सुदृढता दर्शवते असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील आव्हानात्मक परिस्थिती असतानाही ही सुधारणा झाली आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं CBIला दिले आहेत. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपया यामधील फॉरेक्स स्वॅप सुविधेअंतर्गत गेल्या 31 ऑगस्टपर्यंत 126 अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक परकीय चलन प्राप्त झालं आहे अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल दिली. पश्चिम आशियातील युद्ध आणि जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुपयाचं मूल्य घसरत असताना डॉलरचा ओघ वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 8 जूनपासून विशेष फॉरेक्स स्वॅप सुविधा सुरू केली होती. रशियाने युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी शांतता कराराच्या दिशेने पावलं उचलण्याची तयारी दर्शवल्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर आणखी एक शिखर परिषद स्तरावरील चर्चा करण्यास आपण तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशिया युक्रेन युद्धविरामासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने ट्रम्प आणि पुतीन यांची यापूर्वी ऑगस्ट 2025 अलास्का इथं भेट झाली होती. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200 पोहोचली आहे आणि 4000 अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या पूर दुर्घटनेत मृत झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून DNA चाचणी करण्यात येणार आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक या 3 ठिकाणी DNA नमुना संकलन आणि संबंधित प्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान भारताने पूरग्रस्त नेपाळमधील मदतकार्याची व्याप्ती आणखी वाढवली आहे. भारताकडून आपत्कालीन साहित्याची 5वी
खेप काल नेपाळला पोहोचली असल्याचं नेपाळमधील भारताच्या राजदूतांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या विमानातून 5.5 टन आवश्यक औषधांसह बोगद्यातील बचाव कार्यासाठी

करणाऱ्या विशेष उपकरणांनी सज्ज असलेले 11 सदस्यांचं बचाव पथकही दाखल झालं आहे. गेल्या महिन्याच्या 26 तारखेला नेपाळ तिबेट सीमेवर आलेल्या पुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमध्ये मोठं नुकसान झालं आहे. भारताने दिलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी काल संसदेत बोलताना भारताचे आभार मानले. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे माजी प्रमुख निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची काल नियुक्ती करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येत झालेल्या बैठकीनंतर या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. भारतात वाढत्या रस्ते अपघातांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करत रस्ते सुरक्षा विचार करण्याची बाब असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित एका परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये एकंदर 1,80,000 लोकांचा मृत्यू होतो. देशातील रस्ते अपघात आणि त्यातील जीवितहानी कमी करण्यासाठी अधिक जनजागृती आणि वाहन चालवताना जबाबदार वर्तनाची गरज असल्याचं ते म्हणाले. EOS-05 हा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV-F17 या प्रक्षेपकाद्वारे पहाटे 3 सुमारास उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाईल. EOS-05 या उपग्रहामुळे पृथ्वी निरीक्षणाची क्षमता अधिक बळकट होईल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी काल तिरुमला इथं दिली. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि महाराष्ट्र राज्यांदरम्यान गेल्या 14 वर्षांपासून असलेली भागीदारी अधिक व्यापक करण्याचा निर्धार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि न्यू साऊथ वेल्सचे प्रमुख क्रिस मेन्स यांच्या उपस्थितीत काल विविध क्षेत्रांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. संयुक्त अरब अमिरात इथं सुरू असलेल्या महिलांच्या T20 आशिया करंडक स्पर्धेत अ गटात आज संध्याकाळी भारताचा दुसरा सामना हाँगकाँगशी होणार आहे. रात्री 8 सामना सुरू होईल. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हवामान. मध्य प्रदेशमधील पूर्वेकडील भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1,200. भारताकडून मदतीची 5 खेप पोहोचली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि हाँगकाँग यांच्यात लढत. आणि मध्य प्रदेशातील काही भागात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: आपकी प्रॉपर्टी आएगी आप ही के काम. रेसिडेंशियल और कमर्शियल प्रॉपर्टी पर लोन उपलब्ध.
2: प्रॉपर्टी मॉर्गेज लोन, टर्म लोन और कैश क्रेडिट के रूप में लोन उपलब्ध.
1: इंटरेस्ट रेट 9.25% से शुरू. महिलाओं के लिए ब्याज दर में छूट. शर्तें लागू.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव बैंक. जीवन करे समृद्ध.
4: जगातील सर्वात मोठं मंदिर अंगकोरवाट विष्णुधाम कंबोडिया. प्राध्यापक क्षितिज पाटुकले लिखित कॉफी टेबल बुकचा लोकार्पण सोहळा.
5: यात आहे अंगकोरवाट मंदिर समूहाची रंजक माहिती, इतिहास, वारसा आणि भरपूर सुंदर फोटो.
4: माननीय रवींद्रजीत चव्हाण, विवेक गणपुले, दुर्गेश परुळेकर आणि अलकाताई मुतालिक यांच्या उपस्थितीत
5: यावेळी अंगकोरवाट मंदिर स्थापत्य ही डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात येईल. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
4: रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता कुडाळ देशकर भवन, राजाजी पथ, स्वामीनारायण मंदिरासमोर, रामनगर, डोंबिवली पूर्व.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज मुंबईत महिला बचत गटांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. मुंबईत सुरू असलेल्या उच्चस्तरीय बैठकीचा हा एक भाग होता. सरकारच्या पाठबळातून सुरू असलेल्या उपजीविका आणि कृषीविषयक उपक्रमांमध्ये कर्ज मंजुरी आणि वितरणाला होणारा विलंब तसंच येणाऱ्या अडचणी महिला लाभार्थींनी यावेळी मांडल्या. उद्योग आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वेळेवर वित्त पुरवठा मिळावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 10 कोटींहून अधिक ग्रामीण महिलांना 93 लाखांपेक्षा जास्त बचत गट आणि त्यांच्या महासंघांमध्ये संघटित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी यासंदर्भात वाराणसीचे महापौर आणि जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांना पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती देण्यात आली. नागरिकांना कमीत कमी गैरसोयींचा सामना करावा लागेल याची दक्षता घेण्याच्या सूचना पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान उत्तराखंडमध्ये देखील मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रुद्रप्रयागमध्ये अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून दोन्ही नद्या इशारा पातळीच्या जवळून वाहत असल्याची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षानं दिली आहे. नेपाळमधल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवण्यासाठी डीएनए प्रोफाईल लिंकिंगची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी संबंधित मृतांच्या नातेवाईकांनी आज संबंधित न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचं आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक इथं डीएनए नमुना संकलन आणि संबंधित प्रक्रियेची व्यवस्था करण्यात आली आहे. नेपाळमधल्या पुरात आतापर्यंत 1204 जणांचा मृत्यू तर 4000 अधिक जण बेपत्ता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवी दैनिक एक्सप्रेस रेल्वेगाडी आजपासून सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. बीड शहरात या बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिल्यानं सकाळपासूनच मुख्य बाजारपेठेसह शहरातील बहुतांश दुकानं बंद आहेत. परभणी जिल्ह्यातही सकल मराठा समाजाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूर्णा इथं नागनाथ गुंडाळे या आंदोलकानं मोबाईल टॉवरवर चढून समर्थन दर्शवलं. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा त्यानं दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यात मराठा संघटनांच्या वतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाकडून शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जाणारा आहार आणि अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिध्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. जिल्ह्यातल्या 4 शाळांना आयोगाच्या पथकानं भेट देऊन विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार अधिकाऱ्यांनी स्वतः त्याची गुणवत्ता तपासली. 2 शाळांच्या स्वयंपाकघरात निकृष्ट दर्जाचं अन्न आढळून आलं असून या प्रकरणी संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. चांगल्या दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा अद्याप पुरेशा प्रमाणात बाजारात नसल्याने नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी होऊन कांद्याला सध्या 5,330 इतका उच्चांकी दर मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत कांद्याचे दर दुपटीने वाढले आहेत. मात्र केंद्र सरकारनं खरेदी केलेल्या कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर कांदा बाजारात दर 4,250 थेट 3,800 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मात्र काल जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये पुन्हा हे दर वाढले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात आज पहाटे 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली सुमारे 10 किलोमीटर असून त्याचं केंद्र सिरोंचा तालुक्यातल्या राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनानं दिली आहे. भूकंपासंदर्भातल्या अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केलं आहे. नाशिक महापालिकेनं शहरातल्या वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी नैसर्गिक संसाधने संरक्षण परिषद NRDC इंडियासोबत 5 वर्षांचा सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत

परावर्तित पेंट, पर्जन्य जल पुनर्भरण, सावलीच्या जागा आणि कामगारांसाठी शेड अशा विविध उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चा। नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1250 वर, 4000 पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता। आर्थिक फसवणूक आणि अंमली पदार्थांसंदर्भातल्या प्रकरणात ईडीचे आजही देशभरात छापे। आणि भारताच्या किदांबी श्रीकांतचा चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली। दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली। चर्चेनंतर विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। बेल्जियमचे प्रधानमंत्री भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून ते काल रात्री नवी दिल्लीत पोचले। आज सकाळी त्यांनी राजघाट इथं भेट दिली आणि महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली। गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। त्यांच्या या भेटीमुळे भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ होईल, तसंच व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसंच नवीकरणीय ऊर्जा यासारख्या परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे। जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्या काल बँक ऑफ अमेरिकाच्या सहकार्यानं भारताच्या वाणिज्य दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेला संबोधित करत होत्या। भारताच्या सुधारणा केंद्रित विकासाचा प्रवास उलगडताना त्यांनी 2026-27 पहिल्या तिमाहीतल्या देशाचा आर्थिक विकास दर 7.8% राहिल्याचं तसंच देशात गुंतवणुकीचं वातावरण सकारात्मक राहिल्याचं नमूद केलं। EOS-05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली आहे। श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे 2:55 GSLV-F17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल। पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल। या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला आहे। नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1250 वर पोचली असून 4800 पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत। बचाव पथकं भोटेकोशी नदीजवळच्या बोगद्यांमध्ये आणि भूमिगत वीज निर्मिती केंद्रांमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत। बेपत्ता असलेल्यांमध्ये 583 परदेशी नागरिकांचा समावेश आहे। नेपाळचं लष्कर आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी आतापर्यंत 11993 जणांची सुटका केली। या आपत्तीचा हवामान बदलाशी असलेला संबंध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठामपणे मांडण्याची गरज नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी व्यक्त केली। या आपत्तीची व्याप्ती आणि स्वरूप लक्षात घेता हिमालयीन प्रदेशात राहणाऱ्या लोकांसमोरच्या हवामान बदलाशी संबंधित धोक्यांनी गंभीर स्वरूप घेतल्याचं नेपाळच्या प्रतिनिधीगृहाला संबोधित करताना त्यांनी सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। एका वीज निर्मिती कंपनीशी संबंधित 290 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं कोलकातामध्ये 11 ठिकाणी छापे टाकलेत। झारखंडमध्ये 66 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनीनं बँकांकडून कर्ज घेतला होता, मात्र ही रक्कम कंपनीने आपल्या समूहातल्या इतर कंपन्यांकडे वळवली आणि वैयक्तिक

0: हाँगकाँगच्या ली चेक युशी होणार आहे, तर महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र जपानच्या टोमोका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज जर भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. अहमदाबादमध्ये येत्या 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान हुंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरासिरीज ही तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 20 देशांचे 100 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या 2026 मालिकेतला हा 3रा टप्पा असून बँकॉक आणि चेक प्रजासत्ताकातल्या नोव्हे मेस्टो इथं यापूर्वीचे टप्पे पार पडले. स्पर्धेचा 4था म्हणजेच अंतिम टप्पा ऑक्टोबरमध्ये चिलेमधल्या सॅन्टियागो इथं होणार आहे. अमेरिकेत जन्माने नागरिकत्व देण्याच्या नियमावर मर्यादा घालण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या आदेशाला अमेरिकेतल्या न्यायालयानं स्थगिती दिली. हा आदेश अमेरिकेच्या संविधानाचं उल्लंघन करत असल्याचा युक्तिवाद स्थलांतरितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयानं हा तात्पुरता दिलासा दिला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं 30 जून रोजी दिलेल्या निकालानंतर हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प यांचा 2025 कार्यकारी आदेश संविधानाच्या 14व्या घटनादुरुस्तीचं उल्लंघन करणारा असल्याचं या निकालात म्हटलं होतं. ही घटनादुरुस्ती अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्थलांतराच्या दर्जाचा विचार न करता नागरिकत्वाची हमी देते. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोकणात सावंतवाडी रोड या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता सावंतवाडी रोड स्थानकावर पोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायालयामध्ये तमिळ भाषेचा मुख्य भाषा म्हणून वापर सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित आणि आवश्यक पावलं उचलावीत अशी विनंती करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेमध्ये आज एकमतानं मंजूर करण्यात आला. हा ठराव मांडताना मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी सांगितलं की तमिळनाडू अधिकृत भाषा कायदा 1956 कलम 2 अन्वये तमिळ ही अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 35 जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय. त्यापैकी 23 जिल्हे सध्या बाधित आहेत. 16,784 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय, तर पावसासंदर्भातल्या घटनांमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चा. नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,250 4,000 जास्त लोक अद्याप बेपत्ता. आर्थिक फसवणूक आणि अंमली पदार्थांसंदर्भातल्या प्रकरणात ईडीचे आजही देशभरात छापे. आणि भारताच्या किदंबी श्रीकांतचा चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: Journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: हेलो दोस्तों, मैं हूं आरजे गंधर्व, आपका दो

नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. वेळ झालेली आहे 2:31 आणि 50 सेकंद. कार्यक्रम सुरू करत आहोत. चला दोस्त हो बोलू काही. आणि या कार्यक्रमामध्ये या बाजूने तुमच्यासोबत आहे मी, तुमचा दोस्त, तुमचा मित्र, तुमचा सखा प्रणय. आनंद घेऊया या गाण्याचा. अच्छा, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये प्रश्नमंजुषेचा समावेश आहे. तेव्हा

आमचं गाव पसरणी हे वाई तालुक्यामध्ये. वाईच्या पश्चिमेस 2 मैलांवर बाजारहाट आणि नित्याच्या गरजा भागायच्या त्याजवळील वाई शहरामधूनच. वाईची ख्याती म्हणजे विद्वानांचा वावर आणि संस्कृतचं माहेरघर. सरदार रास्ते यांनी वाईमधून वाहणाऱ्या कृष्णा नदीकाठी वेगवेगळ्या ठिकाणी 7 घाट बांधले आणि क्षेत्र बनलं. वैदिक ब्राह्मणांनी वाईला मोठं केलं. त्यामध्ये श्री केवलानंद सरस्वती आणि पुढे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची नावं पुढे आली. तरीही वाईचा ऐतिहासिक वारसा प्रतापगड भेटीसाठी आलेला अफजल खान तसेच पेशवाईच्या काळातील रामशास्त्री प्रभूणे येथपर्यंत पोहोचतो. असंही सांगितलं जातं की प्रभू रामचंद्रांचे पावन पायही वाईला लागले. खरं खोटं ते तो एक रामच जाणे. तर असं हे वाईगाव सोमवारी भरणाऱ्या आठवड्याच्या बाजाराने आमच्या गावाशी कायमचं जोडलेलं. वाईच्या थेट पश्चिमेकडे जाणारा सरळ रस्ता धरायचा. उजव्या हाताला आखीव रेखीव गर्द वनराईंनी नटलेला आकाशाला भिडणारा पांडवगड आपलं लक्ष वेधून घेईल. डाव्या हातालाही तितकाच भव्य आणि अजस्त्र गोवर्धन पर्वत, गाववाले ज्याला सोनगिरी नावाने पुकारतात. या डोंगरातून निघणारा पसरणी घाट पुढं गावच्या पश्चिमेस दूरवर दिसते ती कुसगाव खिंड. आणि अशा प्रकारे थेट आकाशाशी नातं जोडणारी पर्वतांची भक्कम तटबंदी आणि त्यामध्ये कृष्णेचा तीर पकडून आपला विस्तीर्ण जमीन जुमला सांभाळीत पसरले आहे आमचं पसरणी गाव. आखीव आणि रेखीव निसर्गाच्या रम्य कोंदणात बसविलेला चमचमता हिराज जणू. मंडळी, हा मजकूर जो आता आपण ऐकला तो आहे शाहीर साबळे यांच्या आत्मचरित्रातला मजकूर. आपल्या गावाचं, आपल्या बालपणाचं, आपण ज्या मातीत वाढलो, ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीने आपल्याला घडवलं, त्या मातीचं वर्णन आत्मचरित्राच्या सुरुवातीलाच शाहीर साबळे यांनी केलं आहे. आपल्याला ठाऊक आहे, सकाळच्या कार्यक्रमात देखील आपण शाहिरांच्या आवाजातल्या गाण्यांचा आनंद घेतला आहे. आतासुद्धा आपण तो आनंद लुटणारच आहोत. शाहिरांनी गाणी निर्माणच केली लोकांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी, जी कायमसाठी आपल्या स्मरणात राहणार आहेत. आज आहे शाहीर साबळे यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त या गाण्यांच्या माध्यमातून आपण त्यांना अभिवादन करणारच आहोत. आजच्या प्रश्नमंजुषेचा प्रश्न हा आहे मित्रांनो, शाहीर साबळे यांच्या आत्मचरित्राचं नाव काय? शाहीर साबळे यांच्या आत्मचरित्राचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. 8657661071 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुमच्या उत्तरांची मी वाट पाहतो आहे.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: शाहीर साबळे यांच्या आत्मचरित्राचं नाव आपण विचारलं होतं आणि अर्थातच आपण सगळेजण शाहिरांवर प्रेम इतकं मनापासून करतो. आपल्या उत्तरांचा जो प्रतिसाद आहे त्यातून ते लक्षात येतच आहे. नितीन स्वामी, मीरा श्रीधर, श्रद्धा नानल, अरुण गावकर, त्यापुढे शुभलक्ष्मी मस्तकार, प्रणव शिंदे, चंद्रशेखर मुळेकर, पंकज मोहोड, प्रकाश शिंदे, राजेंद्र परमार, शिल्पा तोडणकर, अखिलेश कारेकर, नागेश डोळस, पद्मा कुलकर्णी आणि यादी पुढे वाढत राहील जर तुम्ही प्रतिसाद द्याल. आणखी गाणी आपण ऐकणारच आहोत. शाहिरांच्या आवाजातली गाणी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा सगळं दृश्य आपल्यासमोर उभं राहतं. सगळं दृश्य आपल्यासमोर उभं राहण्याचं कारण आहे शाहिरांचं त्यांच्या कलेवर असलेलं प्रेम. गाणं असू दे, लिखाण असू दे, दिग्दर्शन असू दे, अभिनय असू दे, समोर बसलेल्या साध्यासुध्या माणसालासुद्धा हे सगळं सहज कळेल अशा पद्धतीने त्यांचं सादरीकरण असायचं, जे त्यांच्यातलं देशप्रेमसुद्धा आपल्यापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोचवतं.

दीपाली विचारे, बबन ढगे, शिल्पा तोडणकर आणि प्रमोद राऊत याही श्रोत्यांनी अगदी अचूक उत्तर दिलेलं आहे. शाहीर साबळे यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त प्रश्नमंजूषा आहे. शाहीर साबळे यांच्या आत्मचरित्राचं नाव काय? अर्थातच आणखी वेळ देणं शक्य नाही आहे. पुढील कार्यक्रमसुद्धा आपल्याला सुरू करायचा आहे आणि गाण्यांचा आनंद घ्यायचा आहे. उत्तर सांगण्याची वेळ आहे. माझा पवाडा हे आहे शाहीर साबळे यांच्या आत्मचरित्राचं नाव. पाऊणशे वर्षांपूर्वी हा त्यातला पहिला घटक आणि यामध्ये त्यांच्या गावाबद्दल त्यांनी सांगितलं, जो मजकूर थोड्या वेळापूर्वीच आपण ऐकला, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकला. त्यानंतर आपल्या सुरुवातीच्या काळातली भटकंती जीवनसाथी चळवळीबद्दल सांगितलं आहे, लेखनाबद्दल सांगितलं आहे, ऐतिहासिक क्षणांबद्दल सांगितलं आहे. माझा भाई अमर शेख या सदरामध्ये, या घटकामध्ये अमर शेख आणि शाहीर साबळे यांच्या मैत्रीबद्दल आपल्याला खूप छान पद्धतीने वाचता येतं. रशियाच्या दौऱ्याबद्दल आहे आणि एकूणच त्यांच्या जगण्याबद्दल आहे. एखाद्या कलाकाराची कला आपल्यापर्यंत पोचते, पण जगणं आपल्यापर्यंत पोचतं त्याच्या आत्मचरित्रातून. माझा पवाडा कधी योग आला तर निश्चितच वाचा. आनंद घेऊया पुढच्या गाण्याचा.

0: ಗರ್ಜ ತೀಗುಂತ ತೊಲಿ
1: ಬಳ್ಳಾರಿ ಬಳ್ಳಾರಿ ದೇವ ಬಳ್ಳಾರಿ
2: अरे अच्छी से एकदम निगाह लुटी सुवारी देवा तीन गंगा तीतो वहां थूती भक्ति भावा की।

0: गडावर चालला होता असा आनंद आणि पुरा उमलून आला एकेका काळजाचा कंद आणि जो तो झाला होता त्या सुगंधाने धुंद सुगंधाने धुंद
1: झाली अवती तस माझी भंग आला दिल्लीपती नवदंग सेना घेऊन या चतुदंग त्यानं गडाला घातला वेढा हो काय प्रसंग म्हणावा वेढा तीन दिन शब्द एकाएकी उठला कोणास कळे ना हल्ला आला कुठला अरे जो तो नाका पुढे पुढे सुटला आल्या बादशाही फौजा चढून मारा औचित्य मागून पुढून कुठं बसणार सारं चढून

0: केतुविचा खंडेरावाचा करा गजर त्याच्या नावाचा सदानंदाचा
1: श्रोते हो, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकणार आहात प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 3:10 सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मी तुमचा मित्र प्रणय तुर्तास तुमची रजा घेतो. ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

नमस्कार, आकाशवाणी मुंबई, दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि बेल्जियम यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार। महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यानची नवीन एक्सप्रेस गाडी रवाना। आणि भारताचा किदांबी श्रीकांत चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली। दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली। यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली। संरक्षण सहकार्याबाबत इरादापत्र तसंच नवीकरणीय ऊर्जा, सायबर गुन्हेगारी आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांचा यात समावेश आहे। भारत बेल्जियम संबंधाचं मूळ इतिहासात खोलवर रुजलं असून सामायिक लोकशाही मूल्य, बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था आणि परस्परांच्या जनतेमधले संबंध भारत आणि बेल्जियम यांना नैसर्गिक

भागीदार बनवतात, असं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. जागतिक अस्थिरतेच्या काळात आज अन्न, इंधन आणि पुरवठा साखळ्या यासारखी अनेक क्षेत्र प्रभावित झाली आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीतही भारताच्या अर्थव्यवस्थेने आपली गती कायम राखल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताची विकास करता जगासाठी आत्मविश्वास आणि नवीन संधीचं स्रोत बनत असल्याचं ते म्हणाले. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. एका वीज निर्मिती कंपनीशी संबंधित 290 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं कोलकाता इथं 11 ठिकाणी छापे टाकले. झारखंडमध्ये 66 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनीनं बँकांकडून कर्ज घेतलं होतं, मात्र ही रक्कम कंपनीने आपल्या समूहातल्या इतर कंपन्यांकडे वळवली आणि वैयक्तिक कारणांसाठी वापरली असा आरोप ईडीने केला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादासमोर या कंपनीची दिवाळखोरी सिद्ध झाल्यानंतर तिचं अवसायन झालं. या प्रक्रियेत फक्त 7 कोटींची वसुली झाली. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी हे छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान ईडीने अंमली पदार्थांशी संबंधित विविध प्रकरणांच्या संदर्भात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधल्या 30 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही कारवाई होत आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोकणात सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दूरस्थ पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता सावंतवाडी रोड इथं पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीरखेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील. तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या प्रस्तावित पूर्व पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरबद्दलही त्यांनी माहिती दिली. हा कॉरिडॉर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा भागांना जोडेल जिथे पूर्वी रेल्वे जोडणी नव्हती, असं ते म्हणाले. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून या सेवेचा पहिला टप्पा 2027 सुरू करण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आज बंद पुकारला आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड नागपूर महामार्गावर मराठा आंदोलकांनी रस्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. बीड शहरातले व्यापारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. परभणी जिल्ह्यातही बंदची हाक देण्यात आली. धुळे जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत धुळे जिल्हा सकल मराठी समाजानं आज सकाळी जलसमाधी आंदोलन केलं. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना जलसमाधीच्या स्थळी रोखलं. यावेळी आंदोलकांनी सरकारनं मराठा आरक्षणाबाबत यापूर्वी दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करावीत, तसंच हैदराबाद, सातारा, मुंबई गॅझेटसह आरक्षणाच्या सर्व मागण्यांवर त्वरित ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातही मराठा संघटनांच्या वतीने बंद पाळण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेत बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चूक यूशी होणार आहे, तर महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र जपानच्या टोमुका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला.
महिला क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज भारताने हाँगकाँगचा पराभव केला.

0: तो उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. अहमदाबादमध्ये येत्या 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान हुंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज ही तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून 20 देशांचे 100 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या 2026 मालिकेतला हा तिसरा टप्पा असून बँकॉक आणि चेक प्रजासत्ताकातल्या नुवे मेस्टो इथं यापूर्वीचे टप्पे पार पडले. स्पर्धेचा चौथा म्हणजेच अंतिम टप्पा ऑक्टोबरमध्ये चिलेमधल्या सॅन्टियोगो इथे होणार आहे. भारतात गुजरात सरकार, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियानं ही स्पर्धा आयोजित केली आहे. EOS-05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे 2:55 GSLV-F17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल. अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात आज पहाटे 3.6 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातल्या राखीव वनक्षेत्रात जमिनीखाली 10 किलोमीटरवर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी तालुक्यात अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही अशी माहिती स्थानिक प्रशासनानं दिली. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत कांद्याची आवक कमी होऊन कांद्याचा दर 5,330 प्रतिक्विंटल इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या 4 दिवसात ठोक बाजारात कांद्याच्या दरात सरासरी 400 ते 450 रुपये वाढ झाल्यानं किरकोळ बाजारातही कांद्याचे दर वाढायची शक्यता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतल्या संदर्भ रुग्णालयातल्या 3 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. हलगर्जी केल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एका रुग्णाला मुदत संपलेली सलाईन दिल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर त्या रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाने भंडारा जिल्ह्यामध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जाणारा आहार आणि अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिध्याची पाहणी केली. यावेळी आयोगाने जिल्ह्यातल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार स्वतः खाऊन तपासणी केली. आयोगाला तपासणीदरम्यान 2 शाळांच्या स्वयंपाकघरात उंदरांच्या लेंड्या आढळल्यानं संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि बेल्जियम यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यानची नवीन एक्सप्रेस गाडी रवाना. आणि भारताचा किदांबी श्रीकांत या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. दिस इज द ब्रिक्स 2026, अ मोमेंट वेअर लीडर्स, इनोव्हेटर्स, बिझनेसेस अँड कम्युनिटीज फ्रॉम द ब्रिक्स नेशन्स कम टुगेदर टू स्ट्रेंथन पार्टनरशिप्स. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

नमस्कार। काय म्हणते आहे मुंबईची दुपार? मुंबई काय किंवा महाराष्ट्र काय किंवा भारत काय किंवा या जगामध्ये दुपार असेलच की? आणि हे काय ठरलेलं आहे का हो मित्रांनो? दुपार म्हणजे अशाच आळसावलेल्या आणि कंटाळवाण्या आवाजात बोलायचं? अजिबात नाही, नाही म्हणजे अजिबात नाही। सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये मी तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय तुमचं मनापासून स्वागत करतो। आपण ऐकत आहात आपला कार्यक्रम ज्याचं नाव आहे सप्तरंगी साथ, 107.1 मेगाहर्ट्झवर। ही आहे आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। आळस येणारच आहे, आळस जाणारच आहे ना, आला तसा कंटाळासुद्धा येणार आहे आणि तुम्हाला खूप थकल्यासारखंसुद्धा वाटणार आहे। पण सगळ्या दुपार अशाच हव्यात असं नाही ना काही। एखाद्या दुपारी 107.1 मेगाहर्ट्झवर खूप मस्त वातावरणात एखाद्या छान चित्रपटाबद्दल किंवा लघुपटाबद्दल किंवा कलेबद्दल गप्पा ऐकत ऐकत गाण्यांचा आस्वाद घेण्यातसुद्धा फार मजा आहे मित्रांनो। सावरखेडे गाव या चित्रपटातलं मित्रांचं गाणं या मित्राकडून तुम्हा सर्व मित्रांसाठी।

सप्तरंगी साथ या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो आपण बोलणार आहोत एका फ्रेंच लघुपटाबद्दल. होय, फ्रेंच रोस्ट असं त्या लघुपटाचं नाव आहे. अर्थात लघुपटाची कथा मी अजिबात सांगणार नाही आहे. हा लघुपट सहजासहजी उपलब्ध आहे, कुठे मिळेल हे सुद्धा सांगणार नाही आहे. तेवढे थोडेफार कष्ट तुम्ही घ्याल आणि कष्ट घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही हा लघुपट पाहाल ना तेव्हा तुम्हालाही मजा येईल. सहज एक मात्र सांगू शकतो, इंटरनेटवर तुम्ही फ्रेंच रोस्ट शॉर्ट फिल्म असं लिहिलं की लगेचच तुम्हाला खाली जी माहिती येईल त्यातून तुम्हाला लगेच लक्षात येईल की कुठे पाहता येईल. अवघ्या 8 मिनिटाचा हा लघुपट काय सांगतो हा लघुपट आपल्याला. आपण एखाद्या माणसाला पहिल्यांदा पाहतो आणि काही सेकंदांतच त्याच्याबद्दल एक मत तयार करतो. त्याचे कपडे कसे आहेत, तो कुठे उभा आहे, त्याची भाषा कशी आहे, तो श्रीमंत दिसतोय की गरीब दिसतोय, आणि मग त्या दिसण्यावरून आपण त्याच्या स्वभावाचा, त्याच्या परिस्थितीचा आणि कधीकधी त्याच्या चारित्र्याचाही अंदाज बांधतो. आपण एखाद्या माणसाला खरंच पाहतो का की फक्त त्याचं बाह्यरूप पाहून त्याच्याबद्दल निर्णय घेतो. याच प्रश्नाचा अतिशय सुंदर आणि मिश्किल पद्धतीने विचार करणारा लघुपट म्हणजे फ्रेंच रोस्ट. बोलूया या चित्रपटाबद्दल, क्षमा असावी लघुपटाबद्दल. अवघ्या 8 मिनिटांचा लघुपट आहे. गाणं जेव्हा आपण आता ऐकणार आहोत, बबन चित्रपटातलं हे ओंकार स्वरूप यांच्या स्वरातलं गाणं आता ऐकाल. हे गाणं ऐकत ऐकत सुद्धा तुम्ही सर्च करू शकता इंटरनेटवर.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: मित्रांनो, म्हणजे आता मी मित्रांनो म्हणण्याच्या आधी किंवा आता बोलत असताना सुद्धा माझ्या चेहऱ्यावर हसू आहे, आणि त्याचं कारण आता मी पुन्हा तो लघुपट पाहिला, म्हणजे या आधीसुद्धा पाहिला होता पण आता पुन्हा आज त्याच्याबद्दल गप्पा होत आहेत, तर म्हटलं पाहूया जरा काय ते. आणि त्याच्यात विनोद आहे बरं का, त्यात विनोद आहे, त्यात गांभीर्य आहे, त्यात कथा आहे, त्यात हलकेफुलकेपणा आहे, त्यात एक महत्त्वाची शिकवणसुद्धा आहे. ऑस्कर अवॉर्डसाठी नामांकन मिळालेलं ही शॉर्ट फिल्म आहे, म्हटल्यानंतर काही ना काही असणारच नाही या शॉर्ट फिल्ममध्ये. फॅब्रिस जॉबर्ट यांनी दिग्दर्शित केलेला हा फ्रेंच ॲनिमेटेड लघुपट, हां हे एक विशेष ॲनिमेशन्स आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातल्या एका बालमित्राला सुद्धा दाखवू शकता आणि त्यातून काय समजायचं ते प्रत्येकजण समजून घेईलच. लघुपटाची खासियत असती आहे ना, विशेष म्हणजे या संपूर्ण चित्रपटात जवळजवळ संवाद नाहीच आहे, शब्द नाहीत, मोठमोठी भाषणं नाहीत, वाक्य नाहीत, पण चेहऱ्यावरचे भाव, हालचाली, प्रसंग आणि संगीत याच्या माध्यमातून माणसाच्या स्वभावातील अनेक पदर आपल्यासमोर उलगडत जातात. कथा घडते एका सुंदर अशा पॅरिसमधल्या कॅफेमध्ये.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: कथा घडते एका कॅफेमध्ये, पॅरिसमधला अतिशय सुंदर असा कॅफे. एक व्यवस्थित पोशाख केलेला श्रीमंत वाटणारा गृहस्थ कॅफेमध्ये बसलेला आहे. कॉफी मागवतो, कॉफी घेतो, वेटर थोड्या वेळाने बिल आणून देतो. आता बिल द्यायचं आहे तेव्हा अचानक या व्यवस्थित तयार होऊन कॅफेमध्ये आलेल्या माणसाच्या लक्षात येतं की आपल्याकडे पैसेच नाही आहेत. आता खरी गंमत सुरू होते. फ्रेंच रोस्ट हा सुद्धा एक खाण्याचा पदार्थ आहे ना. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या सँडविचेसना आपण फ्रेंच रोस्ट सँडविच असं म्हणतो आणि आहे. तर हे सगळं खाण्याच्या आसपास घडणारं कथानक आहे, पण याच्यात जे आहे सार ते वेगळंच आहे. मग हा काय करतो मनुष्य, आता बिल देता येत नाही आहे, पण नाही ना, आपण एवढं छान तयार होऊन आलो आहे, आपल्याकडे पैसे असायलाच हवेत, लोकं काय म्हणतील आपल्याला, काहीतरी विचार करत असेल तो, आणि बिल देण्याची वेळ लांबवत नेतो हा गडी. आणखी कॉफी घ्या, आणखी कॉफी घ्या, असं करत करत बिल वाढत जातो, वेळ पुढे जात जाते आणि आपली परिस्थिती कोणाला कळू नये म्हणून तो माणूस वेगवेगळ्या युक्त्या करू लागतो. त्याचवेळी कॅफेमध्ये एक भटक्या अवस्थेतला माणूस येतो. त्याची वेशभूषा पाहून आपल्यालासुद्धा लगेच वाटेल लघुपट पाहताना, या गरीब आहे, असहाय्य आहे, याच्याकडे काहीच नसेल. पण आपण त्याच्याकडे पाहताना त्याला माणूस म्हणून पाहतो का? ती फक्त त्याच्या कपड्यांवरून त्याची किंमत ठरवतो. चित्रपटात श्रीमंत दिसणारा गृहस्थ या माणसाकडे आपल्यासारखाच तुच्छतेने पाहतो, त्याला दूर करतो आणि इथेच लघुपट आपल्याला पहिला आरसा दाखवतो. आपण कधी असंच करतो का? एखादा माणूस रस्त्यावर मदत मागताना दिसला की आपण त्याच्याकडे संशयाने पाहतो का? एखादा माणूस साध्या कपड्यात दिसला की त्याच्याबद्दल वेगळं मत बनवतो? एखाद्याची भाषा, धर्म, जात, आर्थिक परिस्थिती किंवा सामाजिक स्थान पाहून आपण त्याच्याशी कसं वागायचं हे ठरवून टाकतो का? यापैकी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं हो आहेत. फ्रेंच रोस्ट हा लघुपट मात्र आपल्याला सांगतो, दिसतं ते नेहमी सत्य नसतं. या कथेतसुद्धा पुढे अनेक मजेदार आणि अनपेक्षित प्रसंग घडतात. एका व्यक्तीबद्दल तयार केलेले आपले अंदाज पुन्हा पुन्हा पुन्हा चुकीचे ठरत जातात आणि मग शेवटी

माणूस मोठा हा पैशाने होत नाही असं आपण फारदा ऐकलंय हो मित्रांनो, फारदा म्हणतो सुद्धा, पण खरंच फ्रेंच रोस्ट हा लघुपट आपल्याला आपलंच हे म्हणणं किंवा आपलं हे ऐकणं जबाबदारीने स्वीकारायला भाग पाडतो. माणूस मोठा त्याच्या पैशाने होत नाही, तो मोठा होतो दुसऱ्या माणसासाठी त्याच्या मनात किती जागा आहे याने. पहा, साधं घराच्या बाहेर पडलो तर किती वादविवाद आपल्याला दिसू येतात. साधं रस्त्यावर गाडी पार्क करण्यावरूनसुद्धा लगेच भांडण होतं. सिग्नलला आपण थांबलेलो असू चौकात, तरीसुद्धा गाडी इकडे तिकडे सरकवण्यावरून किंवा कुठल्याही क्षुल्लक कारणाने आपण लगेच भांडायला लागतो. भांडण टाळता येऊ शकतं की नाही, दुसऱ्या माणसालासुद्धा माणूस समजलं तर टाळता येऊ शकेल असं मला वाटतं. आता मलासुद्धा ही वाक्य का सुचत आहेत, कारण दोनदा तीनदा हा फ्रेंच रोस्ट लघुपट मीसुद्धा पाहिला की तुम्ही पाहाल तेव्हा स्वतःच्या आतसुद्धा पाहाल. अवघ्या 8 मिनिटातला फ्रेंच रोस्ट आपल्याला एक मोठा धडा देऊन जातो आहे. निर्णय घेण्याआधी थोडं थांबा, समोरच्याला थोडं समजून घ्या, आणि शक्य असेल तिथे असलेल्या पर्यायांपैकी माणूस होण्याच्या पर्यायाची निवड करा. सप्तरंगी साथ. माणसा जागा हो, माणुसकीचा धागा हो.

सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये इथे थांबण्याची तुमच्या मित्राला म्हणजेच प्रणयला अनुमती द्या. मित्रांनो, ठीक 3:58 आपण ऐकणार आहात ठळक बातम्या, आणि 4 ऐकणार आहात संदेश टू सोल्जर्स हा कार्यक्रम, जो दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आणि आम्ही सहक्षेपित करू. नको करू सखी असा साजिरा शृंगार, आधीचं कट्यार त्यात जीवघेणी धार. सलील कुलकर्णी यांच्या स्वरातलं हे गाणं आपण ऐकत आहात. पुन्हा लवकरच भेटूया या सदिच्छेसह. तुमच्या मित्राचा प्रणयचा तुम्हाला मनापासून नमस्कार. तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, मजेचा आणि आनंदाचा जाओ या सदिच्छा.

श्रोते हो, ऐकूया ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड या नवीन एक्सप्रेस गाडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दूरस्थ पद्धतीनं या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही विशेष गाडी दुपारी 12:50 CSMT इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 2:00 सावंतवाडी रोड इथं पोहोचेल. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8:00 सुरू होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 417 अंकांची घसरण झाली आणि तो 76,153 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 41 अंकांची घसरण नोंदवत 23,873 अंकांवर बंद झाला. श्रोते हो, आपण ऐकल्या ठळक बातम्या. यानंतर ठीक 4:00 आपण ऐकू शकणार आहात संदेश टू सोल्जर्स. हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम जो आम्ही सहक्षेपित करू. नमस्कार.

ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. संरक्षण सहकार्याबाबत इरादापत्र तसंच नवीकरणीय ऊर्जा, सायबर गुन्हेगारी आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांचा यात समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड या नवीन एक्सप्रेस गाडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दुरस्त पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 2:00 सावंतवाडी रोड इथं पोहोचेल. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना होणार

होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज जर भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 417 अंकांची घसरण झाली आणि तो 76,153 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 41 अंकांची घसरण नोंदवत 23,873 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्यात नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा. वाढती वीज बिलं आणि कोल वॉशरीजच्या निविदांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राज्य सरकारवर टीका. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाद्वारा 20व्या आशियाई खेळांसाठी 77 सदस्यीय भारतीय अॅथलेटिक्स संघाची घोषणा. आणि महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. संरक्षण सहकार्याबाबत इरादापत्र तसंच नवीकरणीय ऊर्जा, सायबर गुन्हेगारी आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांचा यात समावेश आहे. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलंय. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाले आहे. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महागाई, वाढती वीज बिलं आणि कोल वॉशरीजच्या टेंडरवरून राज्य सरकारवर आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत टीका केली. डब्ल्यूसीएलकडे कोळसा उपलब्ध असतानाही मोठ्या प्रमाणात नव्यानं टेंडर काढण्यात आल्याचा आरोप करत हे टेंडर 8 सप्टेंबरपूर्वी रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. महाजेनकोनं खासगी कंपन्यांकडून कोळसा खरेदी करण्याची गरज काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नाशिकमधील पुरातन दत्त मंदिर हटवण्याच्या मुद्द्यावरूनही पटोले यांनी सरकारवर नाराज व्यक्त केली. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात आज पहाटे 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली सुमारे 10 किलोमीटर असून त्याचं केंद्र सिरोंचा तालुक्यातल्या राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही, अशी माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे. नेपाळमधल्या पुरात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवण्यासाठी डीएनए प्रोफाईल लिंकिंगची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी संबंधित मृतांच्या नातेवाईकांनी आज संबंधित न्यायवैद्यकीय विज्ञान प्रयोगशाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचं आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं. मुंबई, पुणे आणि नाशिक इथं डीएनए नमुना संकलन आणि संबंधित प्रक्रियेची व्यवस्था करण्यात आली आहे. नेपाळमधल्या पुरात आतापर्यंत 1204 जणांचा मृत्यू तर 4000 हून अधिक जण बेपत्ता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. बाजारात पुरेशा प्रमाणात

0: अद्याप कांदा नसल्याने नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी होऊन कांद्याला 5,330 इतका उच्चांकी दर मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत कांद्याचे दर दुपटीने वाढले आहे. मात्र केंद्र सरकारने खरेदी केलेला कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर कांदा बाजारात दर 4,250 वरून थेट 3,800 रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र काल जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये पुन्हा हे दर वाढले आहे. मध्य रेल्वेच्या काल झालेल्या नागपुरातील बैठकीत खासदार डॉ अनिल बोंडे यांनी अमरावती मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे विकास कामं आणि प्रवासी सुविधांचे प्रश्न मांडले. राजकमल चौकातील रेल्वे ओव्हरब्रिजसह विविध अंडरपास आणि उड्डाणपुलांची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. शकुंतला एक्सप्रेस सुरू करणं, अमरावती मुंबई अंबा एक्सप्रेस सीएसएमटीपर्यंत पूर्ववत करणं आणि पुणे शेगाव वंदे भारत अमरावतीपर्यंत वाढवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रेल्वे विकास कामांचा नियमित आढावा घेण्यासाठी दर महिन्याला बैठक घेण्याची सूचनाही बोंडे यांनी केली. सार्वजनिक वितरण प्रणालीतील पात्र लाभार्थ्यांची छाननी करण्यासाठी सुरू असलेल्या मिशन सुधार अभियानात अमरावती जिल्ह्यात 58,650 संशयित लाभार्थी आढळले आहे. त्यापैकी 15,747 जणांची पडताळणी पूर्ण झाली असून अपात्र लाभार्थ्यांचा रेशनाचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध शासकीय डेटाबेसच्या आधारे दुबार, मृत, स्थलांतरित आणि दीर्घकाळ धान्य न उचलणाऱ्या लाभार्थ्यांची तपासणी केली जाते आहे. अमरावती शहरात सर्वाधिक 19,488 संशयित लाभार्थी आढळले आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आज बंद पुकारला आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड नागपूर महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. बालकांमधील असंसर्गजन्य आजारांचं लवकर निदान, तज्ज्ञांकडून क्लिनिकल मूल्यांकन आणि वेळेवर उपचार सुनिश्चित करण्यासाठी बालकातील असंसर्गजन्य आजार कार्यक्रमाअंतर्गत भंडारा इथल्या बाल एनसीडी क्लिनिकमध्ये विशेष बाल एनसीडी तपासणी आणि क्लिनिकल मूल्यांकन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. युनिसेफ महाराष्ट्र आणि एम्स नागपूर यांच्या सहकार्यानं आयोजित या शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं. 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत आयोजित एनसीडी सप्ताहाचा नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिध्याची पाहणी केली. यावेळी आयोगानं जिल्ह्यातल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार अधिकाऱ्यांनी स्वतः खाऊन गुणवत्ता तपासली. आयोगाला तपासणीदरम्यान 2 शाळांच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता आढळल्यानं संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहे. अथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियानं जपान अथलेटिक्स अथलीट्स संघात समाविष्ट करण्यात आली आहे. हांगझू आशियाई खेळातील 15 पदक विजेत्या खेळाडूंचा यात समावेश आहे. यापैकी अविनाश साबळे, तेजिंदर पाल सिंग तूर, पारुल चौधरी, अन्नू राणी हे 4 प्रमुख सुवर्णपदक विजेते आपले जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरतील. महिला क्रिकेटमध्ये टी20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज जर भारतानं हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या विक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चेकू युईशी होणार आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून अमरावती जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमान राहण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. उद्या गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान नागपूर इथं आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी वर्षाव करत आहे. आगामी काही तासात भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. नवी दिल्लीत भारत इलेक्ट्रिसिटी पावरजेन इंडिया आणि इंडियन युटिलिटी वीक 2026 परिषदेत महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉल डिझाईनचा पुरस्कार मिळाला. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गड किल्ले, हरित ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या दालनात इंटरअॅक्टिव्ह टच वॉल, व्हर्च्युअल रिॲलिटी आणि डिजिटल सादरीकरणातून राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील उपक्रम

कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्यात नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा. वाढती वीज बिलं आणि कोल वॉशरीजच्या निविदांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राज्य सरकारवर टीका. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाद्वारा विसा हाँगकाँग विरुद्ध होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 वाजून ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एफडीएचे अधिकारी महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन. आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला. याअंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र महाप्रसाद इफ्तारी लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील. सणासुदीच्या काळात खाद्यतेल फळं सुकामेवा पनीर खवा मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो. तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. यादृष्टीनं उपवासाचे पदार्थ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मांस पाणी आणि बर्फ खाद्यतेल फळं सुकामेवा अन्न पदार्थ वाटप बेकऱ्या ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी तपासणीकरता स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे. या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे. हे करताना कोणत्याही उपाहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही असं आश्वासनही मुंडे यांनी दिलं. ध्वनी नियंत्रणाच्या नियमांच्या वाढत्या उल्लंघनामुळे सामान्य पुणेकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवातला उत्साह कायम ठेवत ध्वनी मर्यादेचं काटेकोर पालन करायला हवं अशी अपेक्षा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत होते. प्रेशर मीड आणि प्लाझ्मा ध्वनी यंत्रणा न लावण्याची मंडळांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं ते म्हणाले. 4 बेस आणि 4 टॉप ध्वनी यंत्रणा वापरूनही डेसिबलची मर्यादा पाळता येऊ शकते. मात्र मंडळांनी आवाजाची पातळी मोजून कोणत्याही परिस्थितीत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विसर्जन मिरवणूक वेळेआधी किंवा उशिरा संपण्यापेक्षा गर्दीचं नियंत्रण कायदा सुव्यवस्था आणि शांततापूर्ण वातावरण अधिक महत्वाचं असल्याचं कुमार यांनी सांगितलं. विसर्जन मिरवणुकीचे पास डिजिटल करण्यासह टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणुकांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. गणेश मंडळांनी अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम राबवावी असंही त्यांनी सुचवलं. दरम्यान डीजेच्या वापराला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाली. या प्रकरणी एका गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाला अटक झाली आहे. या मारहाणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे.
1: अशा पद्धतीनं मारहाण करणं हे योग्य नाही. शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं मत मांडत असताना हल्ला करणं हे योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.
0: सणासुदीच्या काळात नागपूर पोलिसांनी मोठ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणा बीम्स आणि लेझर लाईट्सवर बंदी घातली आहे. उद्या संध्याकाळी 4 पासून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या नव्या एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. रात्री 11:55 ही गाडी CSMT निघून दुपारी 2:15 सावंतवाडी रोडला पोहोचेल. सावंतवाडीहून संध्याकाळी 5:20 निघून ही गाडी सकाळी 7:15 CSMTला पोहोचणार आहे. ही गाडी दादर ठाणे पनवेल पेण रोहा माणगाव वीर खेड चिपळूण सावर्डा आरवली रोड संगमेश्वर रोड रत्नागिरी आडवली वळीवडे राजापूर रोड वैभववाडी रोड नांदगाव रोड कणकवली सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील, तसंच आवश्यकतेनुसार ज्यादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पश्चिम बंगालमधल्या डाकुनीपासून गुजरातमधल्या सुरतला जोडणाऱ्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरमुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठी मदत होईल असं ते म्हणाले. मुंबईत सध्या लोकलच्या 3200 फेऱ्या होत आहेत, त्यांची संख्या 2030 पर्यंत 3500 होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी राज्यातल्या रेल्वेच्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांचीही माहिती दिली. यंदा मुंबई गोवा महामार्गावरचे आणखी काही उड्डाणपूल सुरू झाले आहेत, त्यामुळे यंदा वाहतूक कोंडी होणार नाही असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी केला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर महाडमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते. पावसामुळे महामार्गावरचे काही स्लॅब विस्कळीत झाले असून गणेशोत्सवानंतर दुरुस्त करले जातील. महामार्गांवरच्या खड्ड्यांची तपासणी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई होईल असं आश्वासनही भोसले यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
2: हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी, जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है, और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा.
0: येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे, त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 6वा दिवस असून या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालना जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळाला. बदनापूर, मंठा, जाफराबाद, बोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यासह अनेक गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली. हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी व्यापारपेठा बंद राहिल्या. वसमत तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तर कुरुंदा इथून वसमत तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. काही ठिकाणी मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं. इतर जिल्ह्यांमध्येही जरांगे यांच्या समर्थनार्थ बंद पाळण्यात आला. दरम्यान राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ आज संध्याकाळी आंदोलनस्थळी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या रेड्स ॲप संकल्पनेला देशात 3रा क्रमांक मिळाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या ॲपच्या सहाय्यानं बेवारस मृतदेह तसंच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात मोठी मदत होत आहे. सध्या या ॲपचा वापर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलापुरता केला जात असून डेटाबेस तयार झाला तर राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्याला या ॲपचा वापर प्रभावीपणे करता येऊ शकतो अशी माहिती बगाटे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. धुळे जिल्ह्यात पोलीस आणि वनविभागानं संयुक्त कारवाई करत सुमारे 7.5 कोटी रुपयांची गांजाची रोपं उद्ध्वस्त केली. शिरपूर तालुक्यातल्या जगण्यापाडा आणि रोहिणी या दुर्गम भागात ही कारवाई झाली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. FDA अधिकारी महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वे गाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।

0: Thank you so much, listeners, for staying with me, for tuning in to Rock with the Jock. And yes, we are going to continue listening to a lot of songs today. I'm going to be keeping you company all the way till 11. So there is going to be Rock with the Jock. And then from 9:15 onwards, it's going to be The Unwind. And of course, at 10 o'clock, it's going to be Cinema on Radio. So stay with me because there's so much coming your way. And we're going to be taking a short news break.
1: Ashwani, Mumbai. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं भारत आणि बेल्जियमचं लक्ष. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. FDA अधिकारी राज्यातल्या महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. आणि किदंबी श्रीकांत तसंच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत. भारत आणि बेल्जियमनं पुढच्या 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेवर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं. याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
2: क्रिटिकल मिनरल्स में हमने प्रोसेसिंग और रिसाइक्लिंग में सहयोग बढ़ाने का निर्णय लिया है. सेमीकंडक्टर्स में बेल्जियम की एक्सपर्टाइज और भारत का स्केल एक दूसरे के पूरक है. इस दिशा में हम बेल्जियम के आईमेक इंस्टीट्यूट को भारत के सेमीकंडक्टर इकोसिस्टम से जोड़ने के लिए मिलकर काम करेंगे. बेल्जियम की कंपनीज के लिए हमने भारत में इन्वेस्टमेंट फास्ट ट्रैक मैकेनिज्म का गठन किया है. हमने इंडिया बेल्जियम बिजनेस फोरम को एक रेगुलर मैकेनिज्म बनाने का निर्णय लिया है. हम दोनों देशों की फाइनेंशियल फिनटेक और रेगुलेटरी संस्थाओं के बीच तालमेल बढ़ाएंगे और इन सभी पहलों से हम अगले 5 वर्षों में द्विपक्षीय व्यापार को डबल करने का लक्ष्य साकार कर लेंगे.
1: भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करारावरच्या वाटाघाटी यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्याची वेळेवर अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं. तसंच भारत युरोपीय संघ गुंतवणूक सुरक्षा करार आणि भौगोलिक संकेत कराराबाबतच्या वाटाघाटीही लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचं समर्थन होऊ शकत नाही आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठीच्या सर्वसमावेशक आणि जागतिक दृष्टिकोनाप्रती आपण वचनबद्ध होत असा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला. परस्पर विश्वास, लोकशाही, कायद्याचं राज्य आणि शांतता, समृद्धी आणि विकासाप्रती सामायिक दृष्टिकोन स्वीकारून भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ करण्याची वचनबद्धता दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
3: हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी, जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है, और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा.
1: येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1

लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असंही ते म्हणाले. हिमालयातल्या संवेदनशील हिमनद्या आणि हिमस्खलन प्रवण क्षेत्राकडे सातत्याने आणि सक्रियपणे देखरेख ठेवण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी म्हटलं आहे. हिमनद्या वितळल्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी हिमालयीन क्षेत्रातली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली इथं आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला. या अंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र, महाप्रसाद, इफ्तारी, लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतील. सणासुदीच्या काळात खाद्यतेल, फळं, सुकामेवा, पनीर, खवा, मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो. तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. यादृष्टीनं उपवासाचे पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, पाणी आणि बर्फ, खाद्यतेल, फळं, सुकामेवा, अन्न पदार्थ वाटप, बेकऱ्या, ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे. या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी, प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे. हे करताना कोणत्याही उपहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही, असं आश्वासनही मुंढे यांनी दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट PG 2026ची फेरपरीक्षा घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली आणि याचिकाकर्त्याला 25,000 रुपयांचा दंड ठोठावला. कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केल्याबद्दल याचिकाकर्त्याच्या वकिलाविरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियानं कारवाई करावी अशी विनंती करणार असल्याचं न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. मेटा संचालित समाज माध्यमांवर प्रदर्शित झालेल्या सशुल्क जाहिरातींमुळे भारतात बाल लैंगिक शोषणाला प्रोत्साहन मिळत असल्याच्या आरोपांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगानं माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दिल्ली पोलीस आयुक्तांकडून 2 आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल मागवला आहे. देशाच्या विविध भागांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून उत्तर प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. चित्रकूट जिल्ह्यात एक मातीचं घर कोसळून 3 जण ठार झाले. अमेठी आणि बाराबंकी इथं 2 स्वतंत्र घटनांमध्ये मातीच्या भिंती कोसळून 2 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. पूरबाधितांना तत्काळ मदत द्यावी असे निर्देश त्यांनी दिले. बिहारमध्ये गंगा नदी पूर पातळीच्या जवळ पोहोचली आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि रस्ते बंद झाले आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष एकेरीत भारताचा किदांबी श्रीकांत यानं कॅनडाच्या व्हिक्टर लाय याला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत गाठली. उपांत्यपूर्व फेरीत उद्या त्याचा सामना हाँगकाँगच्या ली चेक यू याच्याशी होईल. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं फ्रान्सच्या जोडीवर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत तन्वी शर्मा हिला जपानच्या टोमोका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्टो या जोडीचं आव्हानही संपुष्टात आलं. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँगशी सुरू आहे. हाँगकाँगनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 3 षटकात बिनबाद 19 धावा झाल्या होत्या. भारतीय महिला संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आजचा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज वायब्रंट

रिलायंट गुजरात रोड शोचा एक भाग म्हणून मुंबईत विविध उद्योगपतींची भेट घेतली आणि गुजरातच्या विकासाच्या प्रवासात भागीदार व्हायचं निमंत्रण त्यांना दिलं. जानेवारीत ही परिषद होणार आहे. रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी सर्व प्रकारची मदत करायला भारत नेहमीच तयार आहे याचा पुनरुच्चार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज केला. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री सिबिहा यांची कीव्हमध्ये भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सध्याचा काळ युद्धाचा नाही, त्यामुळे युद्धभूमीवरून कोणत्याही समस्येवर तोडगा मिळणार नाही असं जयशंकर यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचीही भेट घेतली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं भारत आणि बेल्जियमचं लक्ष. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. एफडीएचे अधिकारी राज्यातल्या महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. आणि किदंबी श्रीकांत तसंच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमची रेडिओ सखी मानसी सावंत। आपण ऐकणार आहात आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेल आविष्कार, अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन।

श्रोते हो, या अतिशय सुंदर अशा भूपाळीने आपल्या आजच्या पहाटेची सुरुवात आपण केलेली आहे. या भूपाळीतून भगवान श्रीकृष्णांना जागं करताना निसर्गही कसा जागा होतो याचं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. चला तर मग ऐकूयात अशीच एक सुंदर भूपाळी.

श्रोते हो, मनुष्याचं मन हे फार चंचल असतं ना. म्हणजे अंतर मनात डोकावण्याआधी त्याचं बाहेरच्या इतर सुगंधांमध्येच फार मन धावत असतं. तर याच गोष्टींना उद्देशून संत ज्ञानेश्वरांचा एक मस्त अभंग आहे, तो आपण आता ऐकूया.

श्रोते हो, या रचनेमध्ये भ्रमाला उद्देशन म्हटलंय खरं, म्हणजे हे भ्रमरा फुलांच्या सुगंधाच्या मागे भटकत राहू नकोस, तुझे अवगुण सोड आणि त्या चरण कमळांमध्ये स्थिर हो. खरं तर हा संदेश फक्त भ्रमासाठी नव्हता, तो आपल्या मनासाठी होता. आपलं मनही मगाशी म्हणाले त्याप्रमाणे या

अमरासारखंच सतत एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे धावत असतं, कधी मोहाच्या मागे, कधी इच्छांच्या मागे, तर कधी क्षणिक सुखांच्या मागे. पण जेव्हा हे मन भगवंताच्या चरणी स्थिर होतं ना, तेव्हा त्याला खरी शांतता मिळते.

श्रोतेव, संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय सुंदर अभंग आहे आणि त्या अभंगातील एक छानशी ओवी म्हणजे शरणागत झालो तेणे मी पणा मुकलो. म्हणजे बघा ना, या छोट्याशा ओळीमध्ये पण खरं तर अध्यात्माचा खूप मोठा अर्थ दडलेला आहे. आपण आयुष्यात अनेक गोष्टी मिळवतो, नाव, पैसा, मान, सन्मान, नाती, यश, आणि हळूहळू त्यातून आपल्या मनात एक मी तयार होत जातो. मी केलं, मी मिळवलं, माझं कर्तृत्व, माझं यश, माझं दुःख, माझ्या इच्छा. पण संत तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा आपण मनापासून अनन्य भावाने परमेश्वराला शरण जातो ना, तेव्हा हा मीपणा हळूहळू विरघळायला लागतो. शरणागत झालो तेणे मीपणा मुकलो, म्हणजेच देवाच्या चरणी स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं की मी आणि माझं याची जाणीव कमी होते, मनातला अहंकार शांत होतो, अपेक्षांचं ओझं हलकं होतं, आणि मग उरतं ते फक्त आणि फक्त समर्पण आणि भक्ती. शरण जाणं म्हणजे हार म्हणणं नाही ना श्रोतेव, तर आपल्या सगळ्या चिंता, अहंकार, हट्ट आणि अपेक्षा त्या परमशक्तीच्या चरणी ठेवून देवारे आता तूच जाणतोस माझ्यासाठी काय योग्य आहे असा विश्वास ठेवणं. चला तर मग ऐकूयात पुढील भक्तिगीत.

श्रोते हो, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. आता आपल्याला जेव्हा खात्री पडते की भगवंत आपल्या सोबतच आहे तेव्हा तर आपण निश्चिंतच असतो, नाही का? श्रोते हो, तुम्हाला आठवते का पूर्वी घराघरात खेड्यापाड्यात सकाळची सुरुवात अगदी वेगळ्या पद्धतीने व्हायची, अगदी सुंदर. पहाटे लवकर उठायचं, घरातली आई किंवा आजी सगळ्यात आधी मस्तपैकी अंगण झाडून घ्यायची, त्यावर पाण्याचा सडा टाकायची आणि मग तुळशी वृंदावनासमोर काढलेली ती सुंदर सुबक रांगोळी, त्या सगळ्या वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण व्हायची. आणि खरं तर ते फक्त अंगण स्वच्छ करण्यापुरतं नसायचं, हा बाहेरचं अंगण स्वच्छ करता करता मनातलीही कितीतरी धूळ नकळत झटकली जायची. त्या काही निवांत क्षणांमध्ये ना कसली घाई, ना कोणाशी स्पर्धा, ना सतत काहीतरी मिळवण्याची धावपळ. आज मात्र दिवसाची सुरुवातच घड्याळाच्या काट्यांशी स्पर्धा करत होते. उठल्यापासून कामाची घाई, मोबाईलच्या सूचना, सततची धावपळ आणि या सगळ्यात आपण दिवस संपवतो, पण तरीही कुठेतरी अपूर्णच वाटतं, काहीतरी राहिलंय असंच वाटतं. पूर्वी कदाचित साधनं कमी होती, सुखसोयी कमी होत्या, पण दिवसाच्या शेवटी मात्र मन शांत असायचं हो. आज आपल्याकडे बरंच काही असतं, पण सगळ्यातून स्वतःसाठी दोन क्षण काढणं मात्र कठीण झालंय. म्हणूनच कधी कधी असा प्रश्न पडतो की आपण नक्की आयुष्य जगतोय की फक्त घाईघाईने ते पार पाडतोय. कदाचित उत्तर शोधण्यासाठी फार दूर जाण्याची गरज लागणार नाही. कधीतरी सकाळी मोबाईल बाजूला ठेवूया, म्हणजे अर्थात आता रेडिओ ऐकायला सोबतच ठेवावा लागतो, पण दोन क्षण शांत बसूया, आजूबाजूला पाहूया आणि आपल्या मनालाही थोडं निवांत होऊ देऊया. कारण घराचं अंगण रोज स्वच्छ करता येईलही, पण मनाचं अंगणही कधी कधी स्वच्छ करायला हवं, नाही का? पण याच विचारातून ऐकूयात हे पुढील भक्तिगीत.